रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. संतवाणी भक्तीचा सोहळा या कीर्तन विशेष कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. जिथे भक्ती आहे तिथेच आनंद आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा घेऊन येत आहे स्नेहाने संचलित रेडिओ नगर 90.4 एफएम कीर्तन विशेष कार्यक्रम संतवाणी भक्तीचा सोहळा. आज आपल्यासोबत संतवाणी या कार्यक्रमामध्ये असणार आहेत हरिभक्त परायण दत्तात्रय राजगुरु महाराज. आणि आजचा आपला कीर्तनाचा विषय असणार आहे ज्ञानेश्वरीचा ज्ञानदेव. ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान, काही निवडक अभंग आणि प्रवचन आज आपण ऐकणार आहोत हरिभक्त परायण दत्तात्रय राजगुरु महाराज यांच्या आवाजात.

ज्ञानेश्वराची। ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, मज पामरा हे काय थोरपण, पायीची वहान पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे, इतरा तुळणे काय पुढे, तुका म्हणे नेने युक्तीची खोली, म्हणून ठेविली पायी डोई, मज पामरा हे काय थोरपण, पायीची वहान पा

उचित करुण दे आम्हा आम्हा शरणागता तुझाची आधार तू तव सागर कृपा सिंधू सिंधू पाय वाट होय तुझा नामी जळतील कर्मे दुस्तरीती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसी दी प्रेम काही कळा। आषाढी कार्तिकच्या निमित्ताने पंढरपूरला जाण्यासाठी सर्व वारकरी दिंड्या पालख्या घेऊन काही निघालेत काही निघणार आहेत, कारण पांडुरंगानेच असे सांगितलंय, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग। उद्याच म्हणजे 8 तारखेला माऊली ज्ञानराजांची पालखी निघत आहे। मोठा अनुपम्य सोहळा असतो, लाखो वारकरी पंढरीला विठ्ठल दर्शनासाठी जातात, त्याचप्रमाणे तुकोबारायांची पालखी निघणार आहे। आपण तुकोबांनी ज्ञानोबारायांचे थोरपण किंवा वर्णन ज्या अभंगाद्वारे केले तो अभंग प्रवचन सेवेसाठी निवडला आहे। ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे। माऊली ज्ञानराजांचा जन्म शके 1193 युवा संवत्सर श्रावण मध्य अष्टमी आळंदी येथे गुरुवार मध्यरात्री झाला असा उल्लेख आढळतो। माऊलींचे वडील विठ्ठलपंत यांचं घराणं पवित्र सदाचार संपन्न म्हणून प्रसिद्ध, त्यांचे मूळ पुरुष त्यांच्या पणजोबाची पणजोबा हरिपंत कुलकर्णी हे होते। आपेगावचे कुलकर्णी पंत ते शके 1060 सुमारास पाहत होते। ज्ञानेश्वरांचे पंजी म्हणजे त्र्यंबकपंत यांची गोरक्षनाथांशी गाठ पडून त्यांना त्यांचा उपदेशही झाला होता। ज्ञानदेवांचे आजोबा गोविंदपंत व आजी निराबाई या दोघांनीही गहिनीनाथांनी उपदेश केला होता। ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हेच या दाम्पत्याला उतारवयात झालेले अपत्य। ज्ञानदेवांच्या आईकडील घराणे ही सदाचाराच्या बाबतीत प्रसिद्ध होती। मातोश्रींचे वडील सिद्धेश्वरपंत कुलकर्णी यांच्याकडे चाकण आळंदी वगैरे 24 गावांची कुलकर्णीपणाची वृत्ती होती। ज्या काळात ही 4 भावंडे जन्मली तो काळ परिस्थिती लोकविलक्षण होती। विठ्ठलपंतांना बाळपणीच घरातूनच शास्त्र अध्ययनाचे धडे मिळाले। वेद व्याकरण काव्य यांचे पाठांतर करून लहान वयात ते निपुण शास्त्रवक्ते बनले होते। त्या काळाच्या पद्धतीनुसार शास्त्राध्ययनास बरोबरच अनुभवाचा फायदा मिळावा म्हणून ते देश पर्यटन करण्यासाठी बाहेर पडले। वृत्ती ही विरक्तच होती। तीर्थाटनास सुरुवात केली। मोक्षविश्रांतीची द्वारका तिथे जाऊन श्री कृष्ण मूर्तीचे दर्शन घेतले। तेथून पिंडारक भालुकातीर्थ इत्यादी तीर्थात पावन होऊन ते नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी पर्वतावरील कपालेश्वराची पूजा करून त्र्यंबकेश्वरास आले। त्यानंतर भीमाशंकरला भीमा नदी पाहून पंढरीची आठवण झाली। पंढरीच्या वाटेवरचा इंद्रायणीच्या तीरावर वसलेले सिद्धेश्वर दैवतामुळे प्रसिद्ध असलेले जुनाट शिवपीठ जे अलंकापूर म्हणजेच आळंदी ते तिथे आले। इंद्रायणी स्नान करून सिद्धेश्वराच्या जवळील सुवर्ण अश्वत्थाखाली नित्यनेम करीत असता ज्ञानदेवांच्या मातोश्रींच्या वडिलांना त्यांचा तो तेजपुंज चेहरा पाहून फार समाधान वाटले। त्यांनी त्यांना आग्रहाने भोजनासाठी आपल्या घरी नेले। भोजनानंतर चौकशीत घरातील माणसे कोणकोणती वृत्ती कोणती तीर्थयात्रेचा हेतू हे सर्व माहिती घेतल्यानंतर आपली विवाहाला उपवर झालेली कन्या रुक्मिणी हिच्यासाठी त्यांनी हा वर मनात योजून ठेवला। त्या रात्री
त्यांचा मुक्काम त्यांच्याकडेच होता. तुळशी वृंदानाजवळील ओट्यावर निजलेल्या विठ्ठलपंतास स्वप्न पडू त्यात विश्वंभराणेच भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी वस्ती उघडी तुझ्या अंगी मूर्तिमंतचारी जन्मैच्या उदरी म्हणोनी स्वीकारी आज्ञा माझी. असा नामदेवांच्या अभंगामध्ये उल्लेख आढळतो. सकाळी उठल्याबरोबर ते स्वप्न त्यांनी सिद्धेश्वर पंतास सांगून होणारे ते अटळ आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या कन्येचा अंगीकार करण्याची तयारी दाखवली. लगेच जोशीबुवांना बोलावून घटित पाहताच 36 गुण उतरतात असे आढळून आले. परमसमाधान पावलेल्या सिद्धोपंतांनी ज्येष्ठ मासी सुमुहूर्त पाहून विधियुक्त सालंकृत कन्यादान केले. त्यांचा विवाह ज्येष्ठात झाला. थोड्याच दिवसात पंढरीस जाणारी वारकरी दिंड्या पताका विठ्ठलपंतास दृष्टी पडताच त्यांची पंढरी पाहण्याची इच्छा बळावली. सासऱ्याजवळ इच्छा सांगितल्याबरोबर त्यांना आनंदाने संमती मिळाली. पण त्यांच्याबरोबर खुद्द सिद्धेश्वरपंत आपल्या मंडळीसह निघाले. पांडुरंगाचे दर्शन झाल्यानंतर सासऱ्यांच्या संमतीनेच ती एकटे रामेश्वरास गेले. आपला यात्रेचा संकल्प पुरा करून आळंदीत परत आले. नंतर माता पितरास भेटण्याची इच्छा झाली तसे ते सिद्धोपंताजवळ बोलून त्यांच्यासह सर्वच मंडळी आपेगावला आली. वडील गोविंदपंत व आई निराबाई पुत्राची वाट पाहतच होते. अकल्पित मुलगा आला. इतकेच नव्हे स्नुषेसह घेऊन व्याही मंडळीसह आला. हे पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सिद्धोपंतांनी वस्त्र अलंकार देऊन व्याह्यांचा बहुमान केला व आळंदीसला परतले. परत आळंदीला आले. विठ्ठलपंतांची विरक्त वृत्ती त्यांना काही स्वस्त बसू देईना. संन्यास घ्यावासा वाटू लागला. तसे ते पत्नीला बोलू लागले. हा ध्यासच त्यांना लागला. अनवधानात एके दिवशी मला संन्यास घ्यावा वाटतो असे आपल्या पत्नीजवळ म्हणजे रुक्मिणीजवळ बोलत असताना अनावधानाने रुक्मिणी जा म्हणून गेल्या. पडल्या फळाची आज्ञा मागून काशीची वाट धरली. तिथे जाऊन कोणा एका स्त्रीपादाकडून संन्यास घेतला व ते चैतन्याश्रम या नावाने वावरू लागले. तिथे शास्त्राध्ययन वेदांत चिंतन करीत असताना त्यांच्या गुरुजींना रामेश्वरात जाण्याची इच्छा झाली. आश्रमाची जबाबदारी चैतन्याश्रमावर टाकून ते यात्रेला निघाले. वाटेतील क्षेत्रांना भेट देत देत ते आळंदीत आले. रुक्मिणी अश्वत्थास प्रदक्षिणा घालीत होती. तिच्या दृष्टीस हे सत्पात्र स्वामी पडताच तिने नमस्कार केला. स्वामींनी साहजिकच त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, पुत्रवती भव. रुक्माईला सखेद पण हसू आले. त्याबद्दल स्वामींनी विचारताच रुखुमाईने सर्व हकीकत त्यांना निवेदित केली. सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून आपण अनुग्रह केलेला चैतन्याश्रम तोच हिचा पती असा त्यांचा दृढ निश्चय झाला. तोच पती असावा हिचा असे खात्रीपूर्वक वाटून त्यांनी रुखमाबाई व वडील यांना विठ्ठलपंतांची गाठ घालून तर देतोच पण त्यांना रुखमाईचा स्वीकार करण्यास लावतो असे अभिवचन दिले. त्या दोघांना घेऊन काशीस गेले. त्यांना दुसरीकडे ठेवून एकटेच आश्रमात गेले. स्वामी अचानक परत आलेली पाहून चैतन्याश्रम स्तिमित झाले. स्वामींनी त्यांना घरी कोणकोण मंडळे आहेत असे दरडावून विचारताच सारा प्रकार लक्षात येऊन त्यांनी खरी हकीकत सांगितली. पत्नीला सांगूनच निघालो हे त्यांनी स्वामींना सांगितले व स्वामीचे पाय धरले. स्वामींनी त्यांना उठवून त्यांची रुक्माईची गाठ घालून खालील उपदेश केला तो असा. म्हणती करी ग्रहण इचे आता अविधी कर्माचे
न धरावे भय, यासी आहे साहे जगदीश, स्वदेशा जाऊन करावा आश्रम, सुखरूप स्वधर्म चालवावा। स्वामींचे महात्म्य ज्ञानेश्वरीमध्ये पुढील प्रमाणे हा सांगितलेला आहे, गुरुचं महात्म्य सांगितलेलं आहे। गुरुक्षेत्र गुरुदेवता, गुरुमाता गुरुपिता, जो गुरुपूजे परोता मार्गुणे। गुरुवाक्या वाचून शास्त्र हाती न शिवे, अशा वृत्तीच्या चैतन्य आश्रमांनी गुरु आज्ञा शिरसावन्य मानून परत गृहस्थ आश्रम स्वीकारला। यथावकाशी या दाम्पत्याच्या पोटी या ज्या संतश्रेष्ठांची अवतार झाले, जन्म झाले, पहिला अवतार जो झाला ज्याला शिवाचा अवतार म्हणतात, तो निवृत्तीनाथांचा अवतार। हे थोरली यांचा जन्म शके 1190 झाला। त्यांच्यानंतर माऊली ज्ञानोबा ज्ञानराजांचा जन्म, त्यांचा अवतार शके 1193 झाला। आणि त्यांचं तिसरं भावंड सोपान काका यांचा जन्म 1196 व धाकटी मुक्ताबाई लाडाची मुक्ताबाई शके 1199 अवतरित झाली, जन्मला आली। माऊली आपल्या भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, ज्ञान मिळवायचे असेल तर ते म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवी जरी मनी अति आणावी, तरी संताया भजावी सर्वस्वेशी, ते ज्ञानाचा कुंठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ऊळगुणी। ज्ञानराजांची थोरवी जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हाईसे। जगद्गुरु तुकाराम महाराजचा अधिकार काय सांगावा। जगद्गुरु तुकाराम महाराजांना यम चळचळा कापत होता। तुकाराम तुकाराम वाचे म्हणता कापे यम, असे असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, संतांचं वर्णन संतांनीच केलं, त्यामुळं त्याच्यात उणीव असल्याचं काहीही कारण नाही। आपले महत्त्वाचे ग्रंथ रामायण व महाभारत, महाभारतामधील महत्त्वाचा भाग म्हणजे श्रीमद भगवद्गीता, आणि या गीतेवर जे ज्ञानवारायांनी भाष्य केले तीच म्हणजे ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका। ज्ञानदेवांना तत्कालीन सामाजिक परिस्थितीत फार त्रास सहन करावा लागला। संन्याशाची मुलं म्हणून अवहेलना झाली। लहानपणीच विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना त्यावेळच्या धर्ममार्तंडांनी, तुम्ही हे धर्माविरुद्ध काम केलेलं आहे, म्हणून त्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला भाग पडले। कारण काय तर म्हणे, तुम्ही धर्माला सोडून वागलात, धर्म बुडवला। मुलांना समाजात त्रास होऊ नये म्हणून त्यांनी जलसमाधी स्वीकारली, देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं आणि जलसमाधी घेतली। पुढे काही काळानंतर माऊलींनी असा विचार केला की आता आपलं कोण आपला पांडुरंगच आपला सांभाळ करणार होता, आणि त्याप्रमाणे आपल्याला हे शुद्धीपत्र कोण देणार, म्हणून त्यांनी आळंदीच्या सर्व ब्रह्मवृंदांना अधिकारी वर्गाला विनवणी केली। त्यांनी पण म्हणले, आम्ही शास्त्र आधार पाहतो, शास्त्रांचा अभ्यास करू,

माउली ज्ञानेश्वर महाराज तरकोस दर मुक्काम करीत झाडपाल्याचं सेवन करीत उपासमार करीत पैठणला पोचले आणि त्या पैठण गावामध्ये गेले असताना त्यांना तेथील पंडितांनी पाहिलं. गावातली चांडाळ चौकडी असती त्याप्रमाणे ती माणसं होती. एका ओट्यावर बसलेली असताना ही मुलं तिथून चालली असताना, अरे कोण तुम्ही, कुठून नवीन दिसता, कुठून आलात? त्यांनी सांगितलं, आम्ही असे असे, माझ्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत, आईचं नाव रुक्मिणी आणि त्यांची आम्ही ही मुलं आहोत आणि आम्हाला शुद्धीपत्र घेण्यासाठी आम्ही आपल्याकडं आलो. अरे वा वा वा, शुद्धीपत्र पाहिजे तुम्हाला? बर, एक काम सांग, मला तुझं नाव सांग पाहू. हा कोण? मोठ्या मुलाला विचारलं. मोठा मुलगा होता विठ्ठलपंत. आपलं सॉरी, कट करता येईल तर मॅडम हे. तर मोठा मुलगा होता निवृत्ती, त्याचं नावच निवृत्ती, जो वृत्तीवर कधीच नसतो असा तो निवृत्ती. अरे वा, बरंच ज्ञान आहे तुम्हाला. तुझं नाव काय रे? त्यापेक्षा लहान असलेले माऊली ज्ञानोबा राय त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं, माझं नाव ज्ञानेश्वर, ज्ञानदेव. अरे वा, तू सर ज्ञानाचा देव आहेस. बर बर, अरे नावात काय ठेवलं रे? तेवढ्यात त्या मार्गानेच एक रेडा घेऊन एकजण एक येत होता. या रेड्याचं पण सुद्धा नाव ज्ञानाच आहे. मग ज्ञानदेव नाव असल्यामुळं तुझा तर बरंच काही अभ्यास झाला असेल किंवा तुझं बरंच अध्ययन झाले असेल. मग तुला जे काय कळतं ते त्यांना कळेल की नाही? तू जसा वेद बोलतो तसे ते बोलतील की नाही? तो म्हणाला, काहीच हरकत नाही. ज्ञानदेवांचं ज्ञान हे अफाट होतं. सर्वाभूती पाहे एक वासुदेव अशी वृत्ती त्यांची झालेली असताना त्यांनी त्या रेड्याच्या माथ्यावर हात ठेवला आणि त्या तो रेडा ऋचा म्हणू लागला वेदांच्या. आणि त्यांनी रेड्यामुखी वेदच बोलवला. आणि हा प्रकार झाल्यानंतर त्यांना जी मिळालेली मान्यता, चकित झाली ती लोक सगळी. हा चमत्कार त्यांना विशेष वाटला आणि त्यांना त्यांचं महत्व, हा कोणी साधा अवतार नाही, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. आणि ही ख्याती त्यांची आजूबाजूच्या परिसरात पोचली. ही ख्याती इतकी पोचली की तापी तीरावर चांगदेव महाराज ऋषी 1100 वर्षे तपश्चर्या केलेले चांगदेव महाराज त्यांच्या कानी पोचले. त्यांनी, कोण आहे हा ज्ञानदेव, त्याला मला भेटायला जायचंय. तर त्यांनी तसा निश्चय करून ते त्यांच्याकडे भेटण्यासाठी गेले. मग म्हणले, आता याला अगोदर तर कळवायला पाहिजे मी येतोय म्हणून. म्हणून त्यांनी काय निरोप द्यावा, पुन्हा हाती निरोप द्यावा, पत्र लिहायला घेतलं. पत्र लिहिण्यासाठी घेतलं असताना काय लिहावं, आपल्यापेक्षा लहान आहे पण ज्ञानाने तर महान आहे. रेड्यामुखी जो वेद बोलवतोय म्हणजे तो लहान नाही. मग ह्यांना काय लिहावं, श्रीयुत लिहावं,

काय लिहावं का आशीर्वाद द्यावा त्यांना त्यामधून बाहेर पडताच येईना. तसंच पत्र घेतलं आणि कोरच पाठवलं. माऊली ज्ञानदेव आणि ही सगळी चौघही भावंडं एका भिंतीवर दंत धावन करीत बसली होती. दाद घासीत बसली होती चारही भावंडं. तिरकी उन्ह त्यांच्यावर पडलेली होती. तेजपुंज चेहऱ्याचे हे अवतार पुरुष त्यांना ते पत्र मिळालं. ते पत्र मिळालं ते मुक्ताईच्या हाती पडलं. त्यांनी सांगितलं काय लिहिलंय बघ. मुक्ताई म्हणते अरे दादा याच्यावर काहीच लिहिलेलं नाही. काही म्हणजे काहीच लिहिलेलं नाही म्हणजे हा कोरा आहे रे. माऊलींनी बहिणीला सांगितलं आपल्या लाडक्या मुक्ताईला सांगितलं. मुक्ते अगं कोरा कागद त्याच्यावर काहीतरी लिहिता येतं याचा अर्थ तू असा घेऊ नको. अगोदरच काहीतरी चिडबिड करून ठेवलेला असेल तर त्याच्या तिथं काही उपयोग होत नाही. म्हणून त्यांना तू कमी लेखू नको. वा मग त्यांनी त्यांची त्यांना अंतर्ज्ञानच होतं. त्यांची भेट ठरल्याप्रमाणे त्यांची भेट होणार होती. तर ते म्हणले अरे आपल्यापेक्षा फार मोठे विद्वान आहेत, फार मोठे ज्ञानी आहेत, फार मोठे तपस्वी आहेत. त्यांना आपणच भेटायला गेलं पाहिजे. मग कसं जायचं? तर हा विचार करीत असताना इकडे चांगदेव महाराज तोच विचार करत होते कसं जायचं. ते एका वाघावर बसलेले होते. वाघावर बसायची त्यांनी ठरवलं. त्याचप्रमाणे हातामध्ये आसूड जो घेतला तो सापाचा नागाचा आसूड घेतला. तो आसूड घेतला आणि ते निघाले. निघाले असताना माऊलींना ते येत आहेत असं दिसलं. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या अधिकारानुरूप त्यांनी त्या भिंतीलाच आज्ञा केली. तिच्या दर्शन घेतलं. तिला सांगितलं आता आम्हाला त्यांची भेट तूच घडव. आणि त्याप्रमाणे भिंतीवर बसलेले ज्ञानदेव, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताई यांना घेऊन ती भिंत आकाशमार्गे जसं विमान जावं तशी त्याप्रमाणे त्यांच्याकडे गेली. आणि हा सोहळा चांगदेव महाराज पाहत आहेत. चांगदेव महाराजांनी हा सोहळा पाहिला. अरे बापरे, थक्क होऊन गेले. अचंबा वाटला. आणि लगेचच वाघावरून खाली उतरली. आणि वाघावरून खाली उतरल्यानंतर हात जोडले. त्या चांगदेवांची ख्याती काय होती बरं? थोडक्यात सांगायची म्हणजे चांगदेवांना चांगदेवांच्या समोर प्रेत आणून टाकली जायची असं म्हणतात. अशी आख्यायिका आहे. आणि त्याच्यावर त्यांनी डोळे उघडले की ते प्रेत जिवंत व्हायची आणि त्यांना गेलेला प्राण परत मिळायचा. असं असताना असे चांगदेव महाराज थक्क होतात आणि माऊली ज्ञानदेवांना लोटांगण घालतात. ज्ञानदेवांनी त्यांना जो उपदेश केला त्याचाही 65 ओव्यात तो ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे चांगदेव 65. चांगदेवांना त्यांनी उपदेश केला. ज्ञानदेवांनी इतकंच कार्य नाही केलं, त्यांना त्यांचं महत्त्व पटलं, शिष्यत्व पत्करलं आणि ज्ञानेश्वरांच्या जीवनामध्ये एकाहून एक असे प्रसंग घडले. त्यांचं महत्त्वाचं कार्य जर आपल्याला पाहायचं असेल, सगळ्यात मोठं काम जर महत्त्वाचं कार्य कोणतं असेल ज्ञानेश्वरांचं, तर महाभारतामधील जो
महत्त्वाचा भाग. युद्धपर्व, त्या युद्धपर्वामध्ये अर्जुन लढायला तयार होत नाही, त्याला मोह उत्पन्न होतो. भगवान श्रीकृष्ण त्याला उपदेश करतात आणि ते उपदेशाची जी 700 श्लोक आली महाभारतामध्ये त्याचं नाव आहे गीता. आणि या गीतेवर माऊली ज्ञानोबांनी जे भाष्य केलं, जी टीका केली, तोच ग्रंथ म्हणजे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी. वयाच्या 21व्या वर्षी 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि माऊली ज्ञानेश्वरांचं वैशिष्ट्य काय सांगा, त्यांचा त्रास त्यांनी सांगितला नाही कोणाला. एक दिवशी त्यांनी अक्षरशः स्वतःला एका झोपडीत कोंडून घेतलं आणि झोपडीत कोंडून घेतल्यानंतर ते रुसले जगावर. तो रुसवा त्यांचा मुक्ताबाईंनी म्हणजे आपल्या धाकट्या भगिनीने काढला. त्या बहिणीने त्यांना उपदेश केला, अरे संत कुणाला म्हणावं, हे का ना, शुद्ध ज्याचा भाव झाला देव नाही दुरी त्याला. मग अरे सगळं जग जर परमेश्वरच आहे, तुम्ही असे रुसून का बसले. त्यांना वाटलं कितीही सांगितलं तरी जगात परत फरक पडत नाही. असं असताना त्या मुक्ताईचं त्यांनी ऐकलं आणि मुक्ताईबरोबर त्यांनी संवाद केला. ज्ञानेश्वरी हा अलौकिक ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये पहिलीच ओवी त्यांनी टाकली, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूचि गणेशु सकलमती प्रकाशु. असा प्रकारच्या ओव्या घालत असताना खूप काही त्यांचं ज्ञान त्या ज्ञानेश्वरीमध्ये 700 श्लोकावरचं त्यांचं व्याख्यान 9000 ओव्या त्यांनी केल्या. त्याच्या इतकं विस्तृत त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. जगाला आश्चर्यचकित करून ठेवणारं साहित्य, ज्या साहित्याला आज आजच्या काळातही फार मोठं स्थान मिळतं, त्या साहित्याची बरोबरी करणारं साहित्य सहजासहजी आढळत नाही. या ठिकाणी त्यांनी नुसती ज्ञानेश्वरीच लिहिली असं नाही, ज्ञानेश्वरीचा ज्ञानदीप्त लावलाच, परंतु त्यांनी काही अभंग रचनाही केल्या. त्यांचा पहिलाच अभंग कुठल्याही सांप्रदायिक कीर्तनामध्ये, वारकरी सांप्रदायिक कीर्तनामध्ये जे व्याख्याते किंवा महाराज असतात, हरिभक्तीपरायण जे लोक असतात, पहिल्यांदा जो अभंग घेतात आल्याबरोबर, श्रुती म्हणजे वीणा गळ्यात घातल्याबरोबर, रामकृष्ण हरी भजनाचा गजर केल्यानंतर पहिला जो अभंग बोलतात तो रूप पाहता लोचली सुख झाले ओ साजे, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी. आपल्या आई वडिलांचा उल्लेख शेवटच्या चरणामध्ये करणारा संत म्हणजे ज्ञानोबरा. बाप रखुमा देवी विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्याबद्दल अत्यंत आदर असणारे माऊली प्रत्येक अभंगाच्या शेवटीच्या चरणामध्ये त्यांचा उल्लेख केल्याचं राहत नाही. ह्या अभंगामध्ये ते आपल्या बुद्धीला सांगतात, हे भगवंताचं रूप पाहिल्याबरोबर हे बुद्धी हे साधनी मला किती सुख झालं म्हणून सांग, खूप सुख झालं मला ग, कारण काय सुख झाल्याचं कारण काय, हे रूप पाहता जे लोचने, लोचनाने जे रूप पाहिलं ते असं पाहिलं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
करकटेवरी ठेवली. तुळशी हार गळा कसे पितांबर, आवडे निरंतर हीच द्या. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. आणि तुकाराम महाराजाप्रमाणेच यांनाही इतकं काही सुख झालं. ते म्हणतात, हा माझ्या ठिकाणी जो विठ्ठल आहे आणि समोरच्यामध्ये जो विठ्ठल आहे तो हा तो म्हणजे समोरचाही विठ्ठल आणि मीही विठ्ठल. म्हणूनच आपल्या समाजामध्ये एकमेकाला भेटल्यानंतर रामराम म्हणायची सवय ग्रामीण भागात. याचा अर्थच, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तूही विठ्ठल मीही विठ्ठल, तूही माधव आणि मीही माधव, अशा प्रकारच्या रचना त्यांनी अभंगात केल्या. प्रसंगी जवळजवळ 1100 अभंगाचं साहित्य त्यांनी अभंगामध्ये सुद्धा केलं. त्यांचे अभंगाचे जर थोडं थोडं सांगायचं झालं तर दुसरा असा एक अभंग आहे, आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम. त्याचप्रमाणे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे. तो हा रे श्री हरी, पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे जुरी सारुनिय. अशा प्रकारचे अत्यंत जबरदस्त अभंग त्यांनी केले. त्यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही दुजा, पाहता नाही त्रिलोकी. गुरुवर आत्यंतिक प्रेम असणारे ज्ञानोबा राय, त्यांचे गुरु कोण होते आपल्याला सर्वांना माहिती आहे, सर्वांना ज्ञात आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणजेच त्यांचे मोठे बंधू, त्यांचे गुरु होते. गुरुबंधूही आणि गुरुही. त्यांनी काय सांगितलं, यांना गुरूंनी काय उपदेश केला, त्याचाही अभंग आहे. आदिनाथे बीज सांगितले कानी, आदिनाथे बीज सांगितले कानी, सोहम हे शिराणी कैवल्याचे, मच्छेंद्र गोरक्ष पावले या सुखा, उजळल्या आशंका ज्ञानाची. किती उत्कृष्ट रचना आहे. आणि देवाचं सगुणत्व निर्गुणत्व देवालाच विचारलं. त्यांनी विचारलं, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझं

असा त्यांनी भगवंतालाच प्रश्न विचारला. त्याच प्रश्नातून त्यांनाच उत्तर मिळालं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा. आणि अशी ही रत्नकिळ प्रभा फाकलेली पाहून त्यांना हरिपाठाचे 28 अभंग सुचले. त्या 28 अभंगाचा पहिला अभंग जो आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधी येला. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, आसोनी संसारी जिव्हे वेव करी, वेद शास्त्र उभारी बायसदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखोणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा म्हणजे भगवान श्रीकृष्ण. पांडवाचं खरं प्रेम, पांडवाचं नैतिक आचरण ज्यांच्याकडं असतं त्यांच्या बाजूला देव निश्चितच उभा असतो, हा त्यांनी सांगितलं. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाचं द्वार कोणतं? आपण देवाचं मंदिराच्या द्वाराला द्वार म्हणतो, देवाचं द्वार आपल्याला कळण्याची गरज आहे. तेव्हा देव आपल्याला कळणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. मगाशी आपण बोलून गेलो, बोलता बोलता शुद्ध ज्याचा भाव झाला, देव नाही दूरी त्याला. काम क्रोध लोभ हे ज्यावेळेस जातात त्यावेळेला खऱ्या देवाची भेट होत असते. आणि मग चारी मुक्ती, समीपता, सायुजता वगैरे वगैरे चारी मुक्ती साधल्या जातात. सलोकता, समीपता आणि सायुज्यता अशा या मुक्ती साधल्या जातात. आणि मग असं झाल्यानंतर आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची समाधी लागते. आणि त्या समाधीचाही त्यांनी एक अभंग केला. समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन संजीवन नाम, शांतिदया सम सर्वाभूती. आणि सर्वाभूती परमेश्वर पाहण्यासाठी त्यांनी जगाला इतकं काही अभंग दिले, इतक्या काही ओव्या दिल्या. त्यांचा आपल्याला का होत नाही आपल्याकडून, तर त्याचं उत्तर त्यांनी वारकरी सांप्रदायिक भजनी माणसं सकाळी काकडा भजन म्हणतात. आणि त्या काकडा भजनामध्ये आंधळे पांगळे असं एक प्रकरण येतं. त्या प्रकरणामध्ये आंधळ्याचा रूपक करून ते म्हणतात, पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. असं त्यांनी सांगितल्यानंतर ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधळी. ज्ञानदृष्टी जर नसेल तर तोच माणूस आंधळा आहे. स्थूल दृष्टीने डोळे नसतील तर जग दिसणार नाही, परंतु ज्ञानदृष्टी जर नसेल तर परमेश्वराची भेट आपल्याला होणं शक्य नाही. म्हणून ज्ञानाचं महत्त्व ज्ञानेश्वरीजी मध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सांगितलं. त्यांचं म्हणणं आहे, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, योगी हो अर्जुना असा उपदेश केला. समत्व चित्ताचे भेदभाव जावा लागतो, तो भेदभाव जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं जग आपलं वाटावं लागतं. आणि ते जग आपलं वाटण्यास त्यांना वाटलंच होतं, म्हणूनच त्यांनी अभंग केला, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपले. पंढरपुराला आपलं माहेर म्हणणारे माऊली दणब्बा राय, त्याचप्रमाणे माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, बाप आणि आई माझी विख विठ्ठल रुक्माय, पुंडलीकर आहे बंधू त्याची ख्याती काय सांग. असं म्हणणारे नाथ महाराज या सर्वांचा आवडता आणि आपल्या सर्वांचा आवडता असणारा पांडुरंग, या पांडुरंगाची वारी अथा आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व वारकरी मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्साहाने
पाऊस पाण्याची तमा न बाळगता आळंदीकडे रवाना होत आपलं पंढरपूरकडे रवाना होत आहेत. आणि त्याबरोबर आपणही त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे, आपणही तो आनंद सोहळा अनुभवला पाहिजे. आणि तो सुद्धा सोहळा ज्यांची ज्ञानदृष्टी ज्यांना मिळाली त्यांना आपल्या जागेवर बसल्यावर सुद्धा पंढरपूर दिसायला लागतं. ठाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. अशा पद्धतीने अनंताची जर आळवणी केली तर तो आपल्या जवळच आहे आणि तीच आपल्याला करायचं आहे. असा ज्ञानेश्वरांचा एकंदरीत जीवन प्रवास झाला. आणि ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी विश्वात्मक देवाकडे जे मागणं मागितले ते सगळ्या जगभर प्रसिद्ध आहे. आणि आपल्या गुरुजवळ, विश्वात्मक देवाजवळ गुरुलाच देव मानणारी अशी माऊली म्हणतात, आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषून मज द्यावे पसाय गावे. हे विश्वात्मक देवा, मी जे हे जे वाङ्मय यज्ञ जो केला त्या वाघयज्ञाने तुम्ही संतुष्ट व्हावे आणि मला पसायदान म्हणून काय द्यावं. जे खळांची व्यंकटी सांग, ज्यांच्या वृत्तीमध्ये ज्यांची वृत्ती कपटी आहे, कुटील आहे, कारस्थानी आहे, त्यांच्या त्या वृत्तीमध्ये बदल व्हावा असं मी विश्वात्मक देवाकडे मागतोय असं त्यांचं म्हणणं. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू. त्यांची बुद्धी सत्कर्म करण्याकडे वळली पाहिजे, त्यांच्या हातून सत्कर्म चांगली कामं घडली पाहिजे. आणि हे व्हावं म्हणून मी आपल्याकडे हे विश्वात्मक देवा हेच मागणं आपल्याकडे मागतो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, हा जो तू मोठा मी लहान, तू अमक्या जातीचा मी अमक्या जातीचा, हा जो ज्ञातीभेद, हे सगळं विश्व विश्वात्मक देवात नाही का. त्यांनी सांगितलंच आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य हे सांगता येईल की त्यांनी लौकिक अर्थाने संसार नाही केला, त्यांचं लग्नही झालं नाही. अवघ्या 21 वर्षाच्या काळात त्यांनी जी कीर्ती करून ठेवली अलौकिक असं ते जीवन होतं. त्यांनी जो अभंग केला, त्यांनी जो संसार केला तो हाच केला, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षेम मी देईन पांडुरंगा, बाप रुक्मादेव विठ्ठलाची भेटी आपल्या सेवेसाठी करून ठेवा. तुमची सेवा करण्याकरताच माझा जन्म आहे आणि हाच माझा संसार आहे आणि तोच संसार मी सुखाचा करणार आहे. जी खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रीते वाढू, होता परस्परी पडो मैत्र जीवांचे. प्रत्येकाचं प्रत्येक जीवाचं मैत्र एकमेकाबरोबर झालं पाहिजे. खूप मैत्रीभाव आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात उद्भवला पाहिजे हीच मागणी देवाकडे त्यांनी केली. होता परस्परे दुरितांची तिमिर जाओ म्हणजे काय, पापाचा अंधकार नष्ट व्हावा, विश्व स्वधर्म सूर्य पाहू. या विश्वात जेवढे जेवढे म्हणून जीव आहेत त्यांचा धर्म काय आहे, स्वधर्म काय आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं जे आपल्या गुरुजींनी सांगितलं, साने गुरुजींनी सांगितलं होतं, तोच संदेश ज्ञानेश्वरांचाच संदेश साने गुरुजींनी घेतला होता. आणि ते म्हणतात शिवाय एवढंच नाही, भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे, दुरितांची तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू,
स्वधर्माचा सूर्य पाहो म्हणजे काय? प्रत्येक जण आपापल्या धर्माने वाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात, ज्याला जे पाहिजे सत्प्रवृत्ती जागी झाल्यानंतर ज्याला जे जे पाहिजे ते त्याला मिळावं, ही सदिच्छा व्यक्त केली त्यांनी भगवंताजवळ। जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, ईश्वरावर निष्ठा असलेल्यांची मांदी आळी म्हणजे खूप मोठा समुदाय सगळ्या जगावर वर्षाव करू। ईश्वर निष्ठांची म्हणजे अनवरत भूमंडळी भेटतो या भक्त सर्वांना, ही सगळ्यांची भेट एकमेकाशी व्हावी, सर्व सहृद माणसांनी एकमेकावर प्रेम करावं, किंबहुना सर्व सुखी, एवढंच काय सांगू, फार काय सांगू तुम्हाला। या जगातील सर्व प्राणी मात्र हे सर्व जग सुखी व्हा, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन तिही लोकी, त्यांनी तर तिन्ही लोक म्हटले, तिन्ही लोकात सुख व्हावं, सर्व सुख व्हावं। सर्व सुखाबद्दल ते म्हणतात, सर्व आपल्यासारख्या सामान्य माणसाला ते उपदेश करतात, सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको, कारण लटका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरधार हरिविन, हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय। म्हणून ते जर ज्ञान आपल्याला मिळवायचं असेल तर त्या माऊलीसारख्या संतांकडे आपण गेलं पाहिजे, त्यांनीच त्या ओव्या टाकल्या, ते ज्ञान पैगा भरवी, जरी मनी अथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी, ते ज्ञानाचा कुरुठा तेत सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगुण, ज्ञानराजांची थोरवी ज्ञान्यांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञान देव तुम्हायसे, असे म्हणणारे जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानाचं महत्व त्यांना कळाल्यानंतरच त्यांनी त्यांचा स्वीकार केला। किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन तिही लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित, आदिपुरुषाचं भजन सर्वांनी केलं। एथ म्हणे श्री विश्वेशराव, आणि या ठिकाणी विश्वेशराव ज्या विश्वाचा जनिता असणारा भगवंत, त्याच्याकडं विश्वात्मक देवाकडं, विश्व हेच ज्यांचा देव होतो, तिन्ही लोक सगळीकडं देव भरून उरला आहे अशी ज्यांची भावना होती, अशा माऊली ज्ञानेश्वरांनी त्यांच्याकडं हे प्रसादान मागितलं। येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव, आणि मग विश्वात्मक असणाऱ्या भगवंतांनी म्हणजेच गुरूंनी किंवा म्हणजेच ह्या विश्वाने त्यांच्यावर कृपा केली। आणि कसं आहे माहिती का, एक अभंग आहे, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी, अशी विश्वकृपा ज्यांच्यावर झाली असे असणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज, यथामती यथावकाश ज्ञानेश्वरांचं महत्व, ज्ञानेश्वरांची थोरवी माझ्यासारख्या पांबराकडं आली, ते मी आपल्या यथावकाश यथाबुद्धी यथामती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। जे चुकीचं असेल ते नक्कीच स्वीकारू नका, बरोबर असेल ते मात्र संतांचं म्हणून स्वीकारा, आणि आपल्या जीवनामध्ये अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिन्ही लोक ही प्रतिज्ञा केल्याशिवाय राहू नका। ही प्रतिज्ञा आपल्याला प्रत्येकानं करण्याची गरज आहे, कारण काय आहे, भेदभाव जो आपल्याकडं निर्माण झालेला आहे तो भेदभाव अजिबात नको आहे। जगाला जर सुखाने राहायचं झाले असेल तर मैत्र होणं किती आवश्यक गोष्ट आहे, सर्वांचं मैत्र असणं, मैत्र होणं, स्त्री पुरुष लहान मोठा गरीब श्रीमंत हे भेद सगळे मावळले पाहिजेत, आणि हे मावळण्याचं काम संत करतात। प्रत्येक संतांनी आपल्याला तोच मार्ग दाबला, मार्ग दावनी गेली आधी दयानिधी संतते,
तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. कुठल्याही प्रकारचा गुंता आपल्या प्रवासामध्ये आपल्याला अडथळा आणणार नाही. आणि या अशा या वळणावर हा बोध आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी ठसावा. साधू संत आपल्याला कळावेत, साधू संतांमुळं देव आपल्याला कळतो, देव आपल्याला कळावा आणि देवापर्यंत आपलं जाणं व्हावं. कारण साधू संतांनीच अभंग केला, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने मन जीवा सुख नव्हे. खरं सुख जर आपल्याला पाहिजे असेल तर इतर कुठल्याही विषयातून आपल्याला सुख मिळणार नाही. आपला समज असा आहे, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यापासून आपल्याला जे काही सुख मिळतं, शब्द स्पर्श रूप रस गंध असे जे विषय आहेत, हे प्रत्येक कर्मेंद्रियाचे विषय आहेत. आणि ते विषय भोगत असताना आम्हाला जे सुख मिळतं ते क्षणिक सुख आहे, त्याला मर्यादा आहेत. अमर्याद आनंद, आनंदाची डोही, आनंद तरंग अशी अवस्था जर आपल्याला पाहिजे असेल तर संतांना शरण गेल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि म्हणूनच ज्ञानदेवांनी आपल्याला या संतांना शरण जाण्याविषयी खूप मोठी क्रांती करून गेले ज्ञानदेव. आणि त्या ज्ञानदेवांनाच त्यांचं महत्त्व सांगताना जगद्गुरु तुकोबराय आपल्या या प्रवचनरूपी सेवेकरिता घेतलेल्या अभंगात सांगतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, मज पाम राही काय थोरपण पायाची वाहन पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा वळगणे इतरा तुळणे काय पुढे, तुका म्हणे नेनो युक्तीची खोली म्हणोनी ठेविली पायडोई. तुकाराम महाराजाप्रमाणेच मी आपल्या सरश्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझी झालेली सेवा मोडकी तोडकी आपण सर्वांनी अगदी मला भरभरून आशीर्वाद द्यावेत एवढीच मागणी करतो. आणि माझ्या या प्रवचनरूपी सेवेला इथे विराम देतो. विठ्ठल.

जेखळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे पडो मैत्रजीवांची दुरितांचे तिमिर जाऊ विश्वस्वधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो तिलाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोल तेजे अर्णव पियुषांची

जन जाता जाता एकच निरोप देतो सर्व सर्व वारकऱ्यांना. आपली वारी अत्यंत सुखासमाधानाची, कुठलेही विघ्नविरहित, पाऊस इतर काही गोष्टीचा अडथळा न येता सुखरूप आपली वारी व्हावी ही पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो.

0: श्रोते हो संतवाणी भक्तीचा सोहळा हा कार्यक्रम आपण ऐकत होता. आषाढी एकादशीच्या मंगल पर्वानिमित्त संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा घेऊन आला आहे रेडिओ नगर 90.4 FM. श्रोते हो संतांची शिकवण अभंगाचा मधुर स्वर आणि कीर्तनातून आपल्या जीवनाला नवी दिशा या कार्यक्रमातून नक्कीच मिळणार आहे. श्रोते हो आज आपण इथेच थांबूयात संतवाणी भक्तीचा सोहळा या विशेष कार्यक्रमामध्ये. रामकृष्ण हरी.
1: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आनंदयोगी पुलं हे पुस्तक ऐकणार आहोत. या पुस्तकाचे लेखक आहे नाधो महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं आहे अनिल सोमणी यांनी. ऐकूया आनंदयोगी पुलं.
1: अभिवाचन आनंदयोगी पुलं, लेखक नाधो महानोर, अभिवाचक स्वर अनिल सोमणी. नाधो महानोर लिखित आनंदयोगी पुलं या पुस्तकाच्या प्रारंभाला लेखक नाधो महानोर दोन शब्दात लिहितात, महाराष्ट्राचे व जगभरातल्या मराठी भाषिकांचे प्रेमी पु ल देशपांडे 12 जूनला आपल्याला सोडून गेले. गेल्या अनेक दिवसांपासून वृत्तपत्र, मासिकं, साप्ताहिकं, इतर प्रसिद्धी माध्यमं भाईंसंबंधी लिहित आहेत. दूरदर्शन व वेगवेगळ्या वाहिन्यांवरून चित्रफिती दाखवल्या जात आहेत. त्यातून नाटकं, चित्रपट, साहित्य यासंबंधी बरंच काही रसिकांसमोर येत आहे. तरीही भाई दशांगुळे उरलेलेच आहेत. या काळात भाईंसंबंधी मी लिहावं असं बऱ्याच लोकांनी सांगूनही मी लिहिलं नाही. इतकं झटपट मला ते शक्यही नव्हतं. त्यांच्या माझ्या सहवासातल्या काही आठवणी तरी लिहाव्या, त्यातून रसिकांना माहीत नसलेले भाई वेगळे भाई दिसतील म्हणून अनेक मित्रांचा पुन्हा पुन्हा आग्रह होत गेला. मला अडचण एवढीच वाटली की त्यांच्या माझ्या सहवासातल्या आठवणी लिहायच्या म्हणजे माझ्याकडच्याच काही घटना, प्रसंग व माझ्या संबंधीही लिहिल्याशिवाय ते पुरेसं स्पष्ट होणार नाही म्हणून मी लिहायला तयार नव्हतो. परंतु याआधीच यशवंतराव चव्हाण या पुस्तकात असेच व्यक्तिगत अनुभव, आठवणी व सहवास आहे. ते पुस्तक केवळ तेवढ्यासाठीच लोकांना आवडलं असं खूप लोकांनी सांगितल्यावर मी भाईंसंबंधी थोडंफार लिहायचं ठरविलं. माझा मित्र चंद्रकांत पाटील याचं ऐकावं लागलं. भाईंसंबंधी लिहिणं तसं फार अवघड आहे. मी माझ्या परीनं लिहिण्याचा प्रयत्न केला, खूप काही राहून गेलं असेल, नीट सांगता आलं नसेल, पुस्तकात भाई भरपूर दिसत नसतील, तर ती माझी मर्यादा आहे हे मी मान्य करतो. मोठं आजारपण व ऑपरेशन झाल्यापासून विस्मरणही वाढलेलं आहे. तरीही मी जेवढं आठवलं तेवढं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे मित्र प्राध्यापक निशिकांत ठकार यांनी भाईंसंबंधी अलीकडेच बरंच वेगळं नवं लिहिलेलं मी वाचलं होतं. त्यांना पुन्हा या लहानशा पुस्तकासाठी थोडं लिहिण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्य केली. माझा मित्र चंद्रकांत पाटील व दादा नेवे यांनी बरीच मदत केली. यातले काही संदर्भ असलेली छायाचित्रं त्यांच्याजवळ होती, त्यांनी ती दिली. त्या मौज व सगळ्यांचे खूप आभार. दररोज शेतकऱ्यांच्या व मित्रांच्या सतत गर्दीत राहणाऱ्या व आळशीपणा वाढलेल्या मला हे लिहिण्यासाठी एका अज्ञात ठिकाणी एकट्याला 5 दिवस बंद करून ठेवणाऱ्या अशोक भवरलाल जैन या माझ्या मित्राचे खूप खूप आभार. नाधो महानोर. श्रोते हो, याच पुस्तकात म्हणजे नाधो महानोर लिखित आनंदयोगी पुलं या पुस्तकात सोन्याचे पिंपळ पान या सदरात नाधो महानोर यांचे मित्र प्राध्यापक निशिकांत ठकार लिहितात सोन्याचे पिंपळ पान भाग 1. 12 जून 2000 ला बहुगुणी आणि बहुरूपी पु ल देशपांडे काळाच्या पडद्याआड गेले. मराठी संस्कृतीला त्यांच्या जाण्याचे अतिशय दुःख झाले.

0: आणि त्या दुःखाचे पडसाद मराठी वाङ्मयीन संस्कृतीत अगणित रूपांनी उमटले. पुलंच्या जाण्याने खरोखरच एक पोकळी निर्माण झाल्याचे सर्वांना जाणवले आणि ती शब्दांनी व अन्य कृतींनी भरून काढण्याचे प्रयत्न आज तागायत चालू आहेत. पुलंवर हे जे महामूर लेखन झाले व होतंय त्याची गुणवत्ता एकसारखी नाही, तशी ती नसणार हेही उघडच आहे. पुलं लोकप्रिय होतेच, पण ते किती जास्त लोकप्रिय आहेत हे या अप्रायोजित उत्स्फूर्त आणि क्वचित अप्रयोजक लेखनावरून दिसून येते. पुलंवर लिहिले पाहिजे, बोलले पाहिजे, ती आपली नैतिक जबाबदारी व सांस्कृतिक गरज आहे असे संबंधितांना वाटले ही मराठी संस्कृतीच्या दृष्टीने आशास्पद घटना आहे. असे कोणतेही मराठी वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिक नसेल की ज्याने या प्रसंगी पुलंवर काही लिहिले नसेल. सर्व सांस्कृतिक संस्थांबद्दलही असेच म्हणता येईल. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व हे विशेषण पुलंसाठीच निर्माण झाले आणि वापरून वापरून ते कितीही गुळगुळीत झाले असले तरी आता पुन्हा दुसऱ्या कुणा मराठी माणसासाठी वापरता येईल अशी शक्यता दिसत नाही. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे असेच बहुगुणी आणि बहुरूपी व्यक्तिमत्व होते. 20व्या शतकात जीवनाच्या 10-20 क्षेत्रात निर्भयपणे समर्थपणे बागडणारी ही दोनच माणसे मराठी संस्कृतीत दिसतात. पण अत्रे लाडके नव्हते, दोडकेही नव्हते, पुलंसारखे अजातशत्रू नव्हते, राजकारणी होते. दोघात जेवढे साम्य तेवढेच भेद, तुलनेची गरज नाही. पुलंनी विरोधकांवरही प्रेम केले. पुलकित मराठी माणूस त्यांच्या जाण्याने मनापासून दुःखी झाला. आठवणींना सर्जनाच्या पातळीवर नेणे हे सोपे काम नाही. आठवणी मुळातच स्थूल स्वरूपाच्या असतात, स्थळकाळाने बांधलेल्या असतात, तशाच त्या व्यक्तीसापेक्षही असतात. जी घटना व जो प्रसंग शब्दांकित केला जातो तो अखेरीस स्वभावचित्रणाच्या म्हणजेच व्यक्तिचित्रणाच्या कामी आलेला असतो. ज्याच्या आठवणी सांगायच्या त्याचे व्यक्तिचित्र उभे करणे हा हेतू असतो. तसा तो नसला तरी परिणाम तोच होतो. आठवणी साक्ष म्हणून कामाला येतात, चरित्राची साधने म्हणून त्या वापरल्या जातात. आठवण सांगणारा आपल्या स्वतःच्या संबंधाने आठवण सांगतो तेव्हा प्रथम पुरुषी निवेदनामुळे लेखनाची दिशा सर्जनशीलतेकडे वळलेली असते. अर्थात सर्वच आत्मनिवेदनांविषयी असे ठामपणे म्हणता येणार नाही. आठवणकार जर कवी असेल तर त्या आठवणी सर्जनशील असण्यात अशी अपेक्षा निर्माण होते. आठवणीत भावना मिसळलेल्या असतात, पण कल्पना मिसळणे अवघड व धोक्याचे असते. या आठवणीत महानोर आत्मनिवेदन करतात, स्वतःलाही प्रक्षेपित करतात, भावना विवशही होतात, पण कल्पनेचा आश्रय जवळपास घेत नाहीत. कल्पना म्हणजे खोटे नव्हे, जे घडले त्याला सर्जनशील बनवणारे तत्व कल्पना हेच असते. त्यामुळे आठवणी रमणीय होतात. हे व्हायला काही काळही जावा लागतो. महानोरांनी ताजेपणीच या आठवणी लिहिल्या आहेत. एक होता विदूषकमधली माझं दुःख कसं सांगू, वाकडी तिकडी वाट, डोळ्यांमधल्या अंधाराचं काळकुट्ट जंगल दाट. वाकडी तिकडी पाऊल वाट, डोळ्यांमधल्या अंधाराचं काळकुट्ट जंगल दाट. या ओळी ऐकून भाईंसोबत सुनीताबाईंचे डोळे भरून आल्याचं ते सांगतात. असे आणखी करून प्रसंग येतात. त्यातही घरच्या व दारच्या कटकटींना वैतागून मला साने गुरुजी बालकवींच्या वाटेनं जावं वाटतंय असं पत्र ते लिहितात. तो प्रसंग भावविवश न होता मोठ्या संयमाने सांगताना दृष्टिकेंद्रात भाई व सुनीताबाई यांनी दिलेल्या आधाराला ठेवतात. मोसंबीच्या शेतात माघी पौर्णिमेला भाई सुनीताबाई बोरकरांबरोबर कविता ऐकवतात तेव्हा 1000 झाडं छान ऐकत होती अशी छान कल्पना करतात. महानोर आपल्याच नादात आणि तालात आठवणी सांगण्यात रंगतात. त्यांचे परीक्षण करीत नाहीत, त्यामुळे त्यांच्या सांगण्यात स्वाभाविकपणा येतो पण रेखीवपणा येत नाही. महानोरांच्या या आठवणी चिकित्सण चिकित्सकपणा नाही आणि तो असावा असा आग्रह धरण्याचेही कारण नाही. कोणताही मोठा माणूस चिकित्सेपलीकडचं मानणे म्हणजे त्याचे दैवतीकरण करणे होय. महानोर पुलंचे असे दैवतीकरण करीत नाहीत, पण जे महानोर आहे तेच त्यांना दिसते. त्यामुळे चिंतनाने, चिकित्सेने वा विश्लेषणाने येणारा अलिप्तपणा त्यांच्या लेखनात नाही. आपल्या स्वतःच्या जीवनातला उदासपणा पुलं सुनीताबाईंच्या फुंकरीने आपण कसा घालवला हे त्यांनी सांगितले आहे. पुलंबरोबर केलेल्या आनंद यात्रेचे क्षण त्यांनी रंगवले आहेत. त्यांच्या आकाशात चमकणाऱ्या श्रीमंत क्षणांच्या चांदण्या ते आपल्याला दाखवतात तेव्हा आता पुलं नसण्याची खिन्न जाणीव चांदण्यांच्या सावलीत लपल्यासारखी वाटते. महानोरांचे हे लेखन म्हणजे पुलंवर लिहिलेला मृत्यूलेख नाही, किंवा आचार्य अत्रे यांनी पंडित नेहरूंवर लिहिलेली तशी सूर्यास्त मालिकाही नाही. यात चिकित्सा नाही, तरी तशी अतिशयोक्तीही नाही. पुलंच्या अष्टपैलू म्हणजे 8 अधिक गुणविशेषांचा परिचय किंवा आढावा अनेकांनी घेतला आहे. महानोर ते पुन्हा सांगत नाहीत, पण त्या त्या क्षेत्रातले त्यांच्या वाट्याला आलेले अनुभव मात्र ते अवश्य सांगतात, कारण ते त्यांचे स्वतःचे असतात. आपल्या संदर्भातच ते पुलंच्या व्यक्तिमत्वाचे पैलू दाखवतात, मग ते इतरांनी दाखवलेले असले तरी वेगळी नजर घेऊन येतात. महानोरांच्या नजरेतून त्यांचे अनोखे दर्शन घडते. गद्य ही कवीची कसोटी मानली जाते. गद्य कवींना निकषम वदंती. कविता कवीच्या सवयीची असते आणि इरेस पडलो तर बच्चमजी म्हणून कवी वाटेल तसली कविता लिहूही शकतो, पण गद्य लिहिणे हे त्याच्यासाठी अवघड काम असते, गायकाने सतार सारंगी वाजवण्यासारखे. म्हणून तर गद्याच्या निकषावर कवीचे सुवर्ण पारखले जाते. मर्ढेकर, कुसुमाग्रज, त्र्यंबी सरदेशमुख, चिंतरम खानोलकर, दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे अशी काही सरमिसळ नावे सांगता येतील. दोन घोड्यांवर स्वार व्हायची अभिलाषा एका घोड्यावर बसणाऱ्याला नेहमीच होईल असं नाही, पण ते एक आव्हान आहे. महानोर अधूनमधून हे आव्हान स्वीकारतात. गांधारी कादंबरी लिहिली, युगाचा ऐवज असणारी ती लघु कादंबरी अशी झाली. सामाजिक वास्तव आणि व्यक्तिकेंद्रित नायक त्यांच्या ताणात कादंबरीचा पैस त्यांना मोठा करता आला नाही. पुशी रेगे यांच्या काव्यात्मक लघु कादंबरीच्या वळणानेही ती गेली नाही, तरीही एक चांगली ग्रामीण कादंबरी म्हणून तिचे नाव झाले. नंतर महानोरांनी कथा काव्य लिहिण्याचे प्रयोग केले. त्याविषयी समीक्षकांची मते काहीही असली तरी त्यांच्या गद्य लेखनापेक्षा त्यात सर्जकता अधिक होती हे मान्य करावे लागेल. पुढे त्यांनी प्रत्यक्ष सहवासात आलेल्या माणसांची व्यक्तिचित्रे रेखाटली. मोठ्या मनाची माणसंच त्यांनी आपली माणसं म्हणून निवडली होती. लाभाविण प्रीती करणारी. त्यांच्यामुळे आपल्याला मोठेपणा येतो असा महानोरांचा कृतज्ञता भाव त्यातून जाणवतो. त्यांचं सांगताना महानोरांचं मी जरा जास्तच अधोरेखित होतो असा काही समीक्षकांचा आक्षेप, पण महानोर आपलंच सांगतात. आपण आपलंच सांगतो हे ते जाणतातही. पुलंच्या, सुनीताबाईंच्या बाबतीत महानोरांना पुन्हा अशीच कळवळ्याच्या जातीची माणसं भेटली हे त्यांचे भाग्यच म्हणायचे. पुलंची जात तीच असली तरी मात्रा जरा जास्त आणि काहीशी वेगळी होती, त्यामुळे महानोर त्यांच्यात रमले. आपले मोठ्या माणसांबद्दल लिहितो त्यात आपण जरा जास्तच येतो. आपलाच मोठेपणा सांगितल्यासारखं होतं. याचं भान महानोरांसारख्या संवेदनशील कवीला आले नाही तर नवलच, पण असे होते त्याला इलाजही नाही. पुलंच्या बाबतीत लिहायचं म्हणजे असंच होणार म्हणून त्यांना अवघडही वाटत असावं. स्वतःबद्दलच लिहिण्याचा आरोप येईल अशी भीतीही त्यांच्या मनात होती. सुनीताबाईंनीच त्यांच्या मनावरचा अडसर दूर सारला. त्या म्हणाल्या, होऊ द्या तुमचा त्यांचा सहवास असंच ते असणार. यामुळे महानोरांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी मोकळेपणाने आठवेल तसं पण शक्यतो कालानुक्रमानुसार लिहून काढले. महानोरांना जे सांगायचे होते त्यात कुठलेही रहस्य, स्पष्टीकरण, कैफियत, दुसरी बाजू, खुलासे असला काही प्रकार नसल्यामुळे एका संवेदनशील कवीचे जिवंतपणीच दंतकथा झालेल्या एका थोर कलावंताविषयीचे अनुभव आपल्याला त्याच्याबरोबर घेऊन जातात. महानोरांचे गद्य त्यांच्या छांदस आणि मुक्तछंदी कवितांच्या तुलनेत कमी सर्जक वाटते. बहुधा असे असावे की जे अनुभव सर्जनाच्या पातळीवर नेता येत नाहीत ते मनोहर गद्यात उतरवत असावेत. असे अनुभव प्रायः व्यक्तिगत संबंधातले आहेत आणि ते सार्वजनिक करताना संबंधांचा मोठेपणा व कृतज्ञता याच तत्वांना प्राधान्य मिळते. त्यामुळे त्यांचे गद्य त्यांच्या कवितेसमोर काहीशा संकोचानेच उभे असते. महानोर आपल्या स्वभावगत मोकळे चाकळेपणामुळे हा संकोच बऱ्याच प्रमाणात कमी करू पाहतात. पुलंवरच्या त्यांच्या लेखनात हे सर्व गुणधर्म आहेतच, पण त्यात आता स्वाभाविकपणा जास्त जाणवतो. अहंभावाला संस्कारित करणारा आत्मविश्वास प्रत्ययाला येतो. अजूनही हे गद्य त्यांच्या कवितेकडे डोळा वर करून बघत नाही, पण आपल्या वास्तववादी पातळीवर एका लयीत चाललेले दिसते. त्यात उद्गार आहेत, पुनरुक्ती आहे, भावुकता आहे, भाबडेपणाही आहे, पण ते जणू चिंतनाला घाबरते असे वाटते. धन्यवाद. भाग एक समाप्त.
1: श्रोते हो, पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये आज आपण आनंदयोगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन ऐकलं. या पुस्तकाचे लेखक होते नाधो ला. या पुस्तकाचे लेखक आहेत नाधो महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं होतं अनिल सोमणी यांनी. श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढच्या रविवारी पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनसा
1: नमस्कार श्रोते हो आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. श्रोते हो आज आपल्या सोबत आहेत लेखक श्री विलास कुंडीबा जगदाळे जे अखिल भारतीय ग्राहक पंचायत या ग्राहक संघटनेच्या माध्यमातून ग्राहक जागृती आणि प्रबोधनाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. जिल्हाधिकारी अहिलानगर यांनी 1999 ते 2001 या साली ग्राहक सेवा गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यानगर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून सलग 3 वेळा त्यांची निवड झालेली आहे. सर्वसामान्य लोकांची फसवणूक मार्गदर्शक आणि उपाय हे पुस्तक लेखक श्री विलास कोंडीबा जगदाळे यांनी लिहिलंय. सामाजिक गरजेची जाणीव ठेवून हे तयार केलेलं मार्गदर्शक स्वरूपाचं महत्वाचं पुस्तक आहे आणि या पुस्तकाबाबत आणि त्यांच्या एकूण साहित्य प्रवासाबाबत आपण आज त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये. सर, सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: धन्यवाद सर. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना बालपणीचा काळ सुखाचा असतो असं आपण म्हणतो. आपण आपलं बालपण कधीच विसरत नाही. तुम्ही मूळचे कुठले आहात? तुमचं बालपण कसं गेलं?
2: माझ्या जीवन प्रवासाची सुरुवात जी झाली ते महाराष्ट्रातील पावनभूमी बाबुळवाडे तालुका पारनेर या ठिकाणाहून झाले. याच भूमीवर विराजमान असलं श्री केदारेश्वराच्या कृपाशीर्वादाने माझ्या मनात समाजसेवेची ज्योत प्रज्वलित झाली होती. आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधन संपत्ती या जीवनातील अनेक संघर्षांना सामोरे जात या अनुभवाच्या शिदोरीतून मी घडत गेलो. म्हणून
1: नक्कीच सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शालेय काळ किंवा शालेय टप्पा ही महत्वाचा असतो. आपण ज्या ठिकाणी शिक्षण घेतो ते शिक्षक आजही आपल्या स्मरणात असतात, आजही आपल्याला आठवतात. तुम्हाला आजही शिक्षक आठवतात का तुमचे?
2: हो, आठवतात.
1: कसे?
2: कारण ग्रामीण भागामध्ये मी रयत शिक्षण संस्थेमध्ये माझं शिक्षण झालं, वडझिरे या गावी. आणि रयत शिक्षण संस्था जर म्हटलं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की अत्यंत शिक्षक चांगले शिक्षक होते आणि त्यांनी जे शिकवलं तर त्यामुळेच मी आज इथपर्यंत येऊ शकलो.
1: नक्कीच. 10वीनंतर पुढे करायचं काय हा प्रश्न जो आहे तो अनेकांसमोर असतो, तुमच्याही समोर आला असेल. 10वीनंतर कुठल्या शाखेमध्ये किंवा कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा, पुढे काय करिअर करायचं, कारण त्यानंतरच पुढचं आपलं करिअर भविष्य हे ठरलेलं असतं. तुमच्याही बाबतीमध्ये असं झालं का 10वीनंतर पुढे करायचं काय?
2: माझ्या बाबतीत असं झालं की 10वीनंतर मी 11वीला एक न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज पारनेर या ठिकाणी मी ॲडमिशन घेतलं. परंतु आर्थिक स्थिती ठीक नसल्यामुळे 10वी 11वी 12वी मी पारनेरमध्ये ते त्या ठिकाणी मी पूर्ण केलं. आणि 12वीनंतर मी समोर एक असा विचार केला की नाही, आपल्याला काम करणं गरजेचं आहे. कारण घरची परिस्थिती तशी ठीक नव्हती. मी 12वीचा पेपर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पुण्याला गेलो आणि त्या दिवसापासून मी काम करतो आहे.
1: नक्कीच सर, जसं कुटुंबाची एक आर्थिक जबाबदारी सांभाळणं नक्कीच महत्वाचं असतं आणि मग तुम्ही पुण्यात आलात, पुण्याचे दिवस कसे होते?
2: पुण्याचे सुरुवातीला, आता ग्रामीण भागातून ज्या वेळेला आपण शहरात जातो त्यावेळेला मला मराठी सोडून दुसरी भाषा येत नव्हते. आणि मी ज्या ठिकाणी कामाला लागलो ती ट्रान्सपोर्ट लाईन होते, त्या ठिकाणी हिंदी जास्त प्रमाणात चालायचे. हिंदी आणि मराठी मिक्स असायचे. तर मला सुरुवातीच्या काळामध्ये ती एक अडचण जाणवली. परंतु नंतर 86 ते 90 या कालावधीमध्ये मी त्या ट्रान्सपोर्टमध्ये काम केलं.
1: पुन्हा मग नगरला आलं.
2: त्यानंतर 90 साली मार्च 90 मी अहिल्यानगरला ट्रान्सफर घेऊन इकडे आलो.
1: नक्कीच. त्याचबरोबर जसं मी सुरुवातीला सुद्धा उल्लेख केला होता तुमचा की तुम्ही सुरुवातीला 1999-2001 साली तुम्हाला आपल्या अहिल्यानगरचे म्हणजे पूर्वीचे अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांनी सन्मान केला होता तुमचा. ग्राहक जागृती आणि प्रबोधनाचं काम तुम्ही करत होतात, हे काम करायचं कसं सुचलं तुम्हाला?
2: झालं काय की मी पुण्याला असताना DYFY नावाची एक संघटना आहे, ड्रॅमॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया. तर या संघटनेचं काम 87 ते 90 कालावधीत मी त्या ठिकाणी करत होतो चिंचवडमध्ये. परंतु ज्या वेळेला मी ट्रान्सफर घेऊन आहिल्यानगरला आलो पटेल रोडवेज या कंपनीमध्ये. तर त्यावेळेला आहिल्यानगरला आल्यानंतर ती सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे मी आहिल्यानगरमध्ये विचार करत होतो की आपल्याला कुठली अशी संघटना मिळेल, कारण DYFY नव्हती त्यावेळेला यामध्ये आहिल्यानगरला. तर मला असं समजलं की अखिल भारतीय ग्राहक पंचायत नावाची एक संघटना आहे आणि अत्यंत सामाजिक काम करणारी चांगली संघटना आहे, चांगलं काम आहे तिचं. तर ती माहिती मिळाल्यानंतर मी 91-92 मी त्या संघटनेची माहिती घेऊन त्या संघटनेच्या संपर्कात एक त्यावेळचे कार्यकर्ते आठवतात, उमाकांत चांदेकर नावाची एक व्यक्ती होती, अत्यंत चांगली होती, आणि दुसरे दिलीप चंदे. या दोन कार्यकर्त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर मला मिळाले आणि मी त्यांच्या संपर्कात आलो. आणि त्या संपर्कात आल्यानंतर मी साध्या कार्यकर्त्यापासून, म्हणजे त्यावेळेला असं होतं की निमंत्रक कार्यकर्ते सुरुवातीला असायचे, तर निमंत्रकापासून तर नंतर तालुका संघटक, तालुका सहसंघटक, तालुका संघटक, तालुका अध्यक्ष, असं एक एक करत करत मी जी काही पदं आहेत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची तालुका स्तरावरली, जिल्हा स्तरावरली, मी आहिल्यानगरचं जवळजवळ 15-16 वर्ष जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलं. आणि त्यानंतर मी आत्ता सध्या 34-35 वर्षांनी मी आता सध्या मध्य महाराष्ट्र प्रांत, जे 10 जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्राचे, तर त्याचा प्रांत कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे.
1: नक्कीच. आता तुम्ही सांगितलं की केवळ तालुका आणि जिल्ह्याची जबाबदारी फक्त एका मर्यादित न राहता 10 वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी तुमच्याकडे आहे, एक प्रांत म्हणूयात आपण त्याला. तर ही जबाबदारी पेलवत असताना किंवा ही जबाबदारी पार पाडत असताना कुठले चॅलेंजेस तुमच्या समोर येतात?
2: त्यावेळेस होतं काय की सुरुवातीच्या काळामध्ये मी तालुक्याचं असताना एवढं जाणवलं नाही, परंतु जिल्ह्याचं काम करत असताना काय होतं की आपल्याला या ठिकाणी तन मन धन, म्हणजे सुरुवातीला आपली कुठल्या प्रकारचे आर्थिक सपोर्ट या ठिकाणी नसतो. आपण आपल्या जे काय आपण सर्व घरचं काम करून लष्कराच्या भाकरी भाजणं असं म्हणतात, तर आपण पहिलं घर आपलं सांभाळायचं आणि त्या घराबरोबर बाहेरचं सामाजिक काम करायचं, तर ते अवघड होतं. कारण होतं काय की त्यासाठी वेळ द्यावा लागतो, आर्थिक खर्च करावा लागतो, आणि हे सगळं आपल्याला आपल्या स्वखर्चाने आपल्याला काम करावं लागतं. कारण या संघटनेमध्ये कुठल्याही प्रकारचा आर्थिक मोबदला कुठला दिला जात नाही, जे काय आहे हे स्वतः आपल्याला करायचं असतं आणि हे समाजासाठी करायचं असतं. आणि समाज कार्याची आवड असल्यामुळे आपल्याला त्यामध्ये मी पहिल्यापासून आत्तापर्यंत मी काम करत राहिलो. आणि याचंच तसं जर पाहिलं तर फळ म्हणजे 1999 आणि 2001 जिल्हाधिकारी साहेबांनी ग्राहक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं.
1: नक्कीच. या सगळ्या कामामध्ये किंवा या सगळ्या प्रवासामध्ये लक्षात राहण्यासारखा एखादा ग्राहक किंवा एखादा प्रसंग तुमच्यासाठी कुठला होता?
2: तसं पाहिलं तर 35 वर्षाच्या कालावधीत अनेक प्रसंग असे आहेत, कारण अनेक प्रकारचे सामान्य नागरिक येत असतात. कुणाचे BBNA मधली फसवणूक होते, कुणाचे महावितरणमधली अडचणी असतात तिथली फसवणूक होते, कुणाचं रेराच्या संदर्भात असेल, रेरा आत्ता आला परंतु कुणी फ्लॅट घेतला, कुणाला पार्किंग मिळत नाही, पार्किंगची सुविधा मिळत नाही, पैसे जास्त भरावे लागतात, अनेक अडचणी असतात. डिजिटल अरेस्ट असेल, वेगवेगळ्या माध्यम, सायबर क्राईम असेल, असे अनेक विषय येतात. जर तसं म्हटलं तर एक आता ह्या पुस्तकाचं सामान्य सर्वसामान्यांची फसवणूक हे पुस्तक लिहिण्याचं मेन उद्देश हाच होता की मला पुस्तक दुसरं लिहायचं होतं, परंतु माझ्या जवळची व्यक्ती एक डिजिटल अरेस्टमध्ये फसली आणि ती फसल्यानंतर मला कळलं की डिजिटल अरेस्टमध्ये फसलेले आहेत. त्यांना सर्व गायडन्स केलं, त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी काउन्सिलिंग केलं, पण माहिती नसल्यामुळे त्यांना त्यांचं धाडस होत नाही का कंप्लेंट दाखल करणं, सायबर क्राईमला कंप्लेंट करणं. सर्व माहिती दिली पण ते तयारी नसते, कारण संबंधित जे असतात ते घाबरलेले असतात. मग त्या अशा अनेक गोष्टी येतात, असं एक उदाहरण असं आपल्याला सांगता यायचं नाही. BBNA मधली फसवणूक आहे की आपण जर त्या शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं तर त्यांना त्यांचे पैसे परत मिळतात किंवा त्यांची भरपाई परत मिळते. अनेक फ्रीजच्या संदर्भातला विषय असेल, TV च्या एक कार्यकर्ता होता, त्याचं घरामध्ये TV खराब झाल्यानंतर ती व्यक्ती बदलून द्यायला तयार नाही. आम्ही इथले जे डीलर आहेत त्यांना कंप्लेंट केली, डीलरनंतर संबंधित कंपनीला कंप्लेंट केली, कंपनीने तो TV घेऊन दुसरा TV दिला. असे अनेक विषय आहेत, कोणी शूजचा असेल, कोणी वेगवेगळे असेल, इलेक्ट्रॉनिक असतील, तसे अनेक अनुभव भरपूर येतात आणि सगळेच सांगणं शक्य नाही.
1: नक्कीच, हेच अनुभव गाठीशी घेऊन तुम्ही सर्वसामान्यांची फसवणूक, मार्गदर्शन व उपाय हे पुस्तक प्रकाशित केलं. याचा मुख्य उद्देश काय होता किंवा आजच्या काळामध्ये हे पुस्तक लिहिण्याची गरज का तुम्हाला वाटली?
2: नाही, झालं काय की समाजातील प्रत्येक सामान्य माणसाला सावध, सजग आणि सक्षम बनवण्यासाठी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे माझा. कारण आज जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी सामान्य माणसं फसत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी. मग त्याच्यातून त्यांना जर त्यांचं फसवणुकीचं वास्तव जर ओळखून त्यावर जर उपाय शोधण्याची दृष्टी वाचकांपर्यंत जर पोहोचवली तर हाच या लेखनामागचा खरा उद्देश आहे माझ्या या पुस्तकाचा. आणि मी हे पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा माझ्यासमोर कोणताही तसा साहित्यिक उद्देश नव्हता. मी हे पुस्तक माझ्यासमोर घेतलं तेव्हा अस्वस्थ वास्तव होता का दररोज कुठेतरी कोणतरी फसवला जात आहे आणि ही दुर्दैवाची बाब आहे. कारण तो फसवला गेलेला माणूस गप्प बसत होता. कारण फसवणूक जी आहे मॅडम ही योगायोगाने होत नाही, ती नियोजनपूर्वक होते, मानसशास्त्रीय अभ्यास करून होते. त्यामुळे कुठे एक क्लिक केलं तरी सगळे पैसे जातात. कुणी KYC मध्ये फसतोय, अनेक ठिकाणी असे छोटे छोटे विषय आहेत. कुणी डिजिटल अरेस्टमध्ये फसतोय पण ते घाबरतायत, समोर यायला कुणी तयार नाही. आणि हे जर पुस्तक लिहिण्याचा उद्देशच तो आहे की जर आपण ह्या पुस्तकाच्या माध्यमातून हे पुस्तक जर त्या सामान्य नागरिकांनी, विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जर हे वाचलं तर निश्चितपणे ते इथून पुढील कालावधीमध्ये फसणार नाहीत. कारण यामध्ये फसवणूक कशी होते आणि त्याच्यावर उपाय काय, मार्गदर्शन हे सर्व आपण दिलेलं आहे.
1: नक्कीच, आजच्या काळामध्ये फसवणुकीचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. म्हणजे पूर्वी फसवणुकीची पद्धत वेगळी होती आणि आता ऑनलाईन फसवणूक हा जो प्रकार आहे तो सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये अनेक लोकांकडून होतो. अनेक लोकांच्या लवकर लक्षातही येत नाही की आपली ऑनलाईन फसवणूक झाली आहे आणि यामध्ये समोर आपल्याला कुठलीही व्यक्ती दिसत नाही, त्यामुळे माणूस घाबरून जास्त जातो. तर हे जे काही काळानुरूप फसवणुकीचे स्वरूप बदलत चालले आहेत हे तुम्हाला कसे जाणवतं?
2: नाही, सुरुवातीला काय व्हायचं, पूर्वी फसवणूक करण्यासाठी व्यक्तीला प्रत्यक्ष भेटावं लागायचं. आज काय तंत्रज्ञानामुळे परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. आता एक मोबाईल जो आहे, एक मोबाईल फोन असेल, एक बनावट लिंक असेल. आज जर पाहिलं, आता मुख्यमंत्री साहेबांनी परवा दिवशीच विधानसभेत सांगितलं APK फाईल, आपल्या पुस्तकामध्ये आपण पूर्ण माहिती दिलेली आहे. कुठलीही APK फाईल जर आपण ओपन केली तर फोन हॅक होतो आणि ते संपूर्ण पैसे आपले जातात. मग APK फाईल असेल किंवा खोटा संदेश असेल, एक फोन कॉल जो आहे आपला तो लाखो रुपयाची फसवणूक करून जातो. ऑनलाईन खरेदी असेल, बनावट गुंतवणूक योजना, आज जर आपण पाहिलं शेअर मार्केटच्या नावाखाली लाखो रुपयाची फसवणूक होते. कोट्यवधी रुपये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेलेत. मग शेवगाव असेल, कडाष्टी असेल, श्रीगोंदा असेल, का गेले? लोकांना त्याची माहिती नाही आहे. जनजागृती जी व्हायला पाहिजे ती नाही आहे. जे जर आपण जर तसं पाहिलं तो व्यक्ती MP चा रजिस्टर पाहिजे. जर समजा त्यांनी जर त्याला नियमावली किंवा कायदेशीर त्याच्याकडं रजिस्ट्रेशन पाहिजे, होतं काय की याची कुठलीही माहिती घेतली जात नाही. आणि ग्राहक काय होतं, ऑनलाईन खरेदी, बनावट गुंतवणूक योजना, सोशल मीडियावर खोटी जाहिरात. आता खोटी जाहिरातीचा विचार जर केला तर सर्व अधिकार आता 20 जुलै 2020 नियमानुसार, म्हणजे ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये अमेंडमेंट झाल्या आणि त्याच्यामध्ये CCPA जी आहे त्याचे अधिकार जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहे. जिल्हाधिकारी साहेब जर चुकीची जाहिरात असेल किंवा चुकीच्या पद्धतीने ते मालाची जर जाहिरात करून ते विक्री होत असेल तर जिल्हाधिकारी साहेब ती सर्व जे मटेरियल जे आहे, माल जो आहे तो परत मागवू शकतात आणि त्यावरती संबंधित जे कोणी असेल त्यांच्यावर कारवाई करू शकतात. आता जर पाहिलं आपण AIचा गैरवापर होतोय, आवाज किंवा संदेशाची नक्कल केली जाते, अनेक प्रकार समोर येत आहेत. म्हणजे हे जर असेल तर याला एकच उपाय काय आहे की आपण प्रत्येक नागरिकाने डिजिटल साक्षरता आणि आर्थिक जागरूकता या दोन्ही गोष्टी आत्मसात करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच, या पुस्तकासाठी जेव्हा माहिती गोळा करत होता, संकलित करत होता, तेव्हा कुठले अनुभव किंवा कुठल्या सत्य घटना तुमच्या समोर आल्या?
2: पुस्तकासंदर्भात माहिती गोळा करत असताना कळलं की आतापर्यंत 35 वर्षांमध्ये मी अनेक प्रकरणं पाहिलेली आहेत की कुणाचे OTP सांगून पैसे जात आहेत, कुणाचे बचत गटामध्ये वेगळ्या खोट्या बचत गटाच्या नावाने गुंतवणूक घेतली जाते. रेराचं माहिती नाही. रेराच्या सण काय झालं का फ्लॅटचं आश्वासन वर्षानुवर्ष प्रतीक्षा करायला लावतात, फ्लॅटचा ताबा मिळत नाही. भेसळयुक्त जर म्हटलं तर गंभीर परिणाम आज आपण पाहिलंय का आयुक्त साहेब मुंडे साहेब आल्यानंतर काय परिस्थिती आहे. मी आत्ताच मध्यंतरीच्या कालावधीत बोललो होतो का जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा परिषद जी आहे आपलं जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये आम्ही एक विषय मांडला होता मॅडम की फळांच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. कुठल्या काहींना इंजेक्शन दिले जाते, कशावर पावडर टाकली जाते, पावडर टाकून पिकवले जातात. तर या संदर्भामध्ये FDA ने अहिल्यानगर जिल्ह्यातल्या FDA ने कारवाई करावी किंवा सॅम्पल घ्यावेत. हा विषय घेतल्यानंतर एक महिन्यानंतर ज्यावेळेला मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्हाला सांगितलं की 62 ठिकाणचे सॅम्पल घेतले पण प्रत्यक्षात एकही सॅम्पल डिफेक्टिव्ह आढळला नाही. आश्चर्य वाटलं आम्हाला. आम्ही परत मागणी केली का कुठे कुठे घेतले त्याची माहिती द्या. आम्ही ॲज अ म्हणजे ऑफिशियली जिल्हा म्हणजे त्या मिटिंगमध्येच मागणी केली. तो विषय झाला. त्याच्यानंतर त्यावेळेला एकही सॅम्पल नाही डिफेक्ट आढळला. आणि आज जर परिस्थिती पाहिली तर आपण पाहतोय सर्रास सगळीकडं जामखेड असेल, श्रीगोंदा असेल, सगळीकडे भेसळच भेसळ. काय होतंय की आपण ही जी भेसळ आहे तर या भेसळयुक्त वस्तूमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. एक साधा विचार आपण करूया, एक भेसळी संदर्भातला विषय निघाला म्हणून. आपण पनीर खातोय, अनेक पनीरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला रेसिपी मिळतात, भाज्या मिळतात, पनीर बटर मसाला असेल, पनीर चिली असेल, पनीर भुर्जी, अनेक आहे. पनीर अत्यंत 100-150-200 रुपयाच्या आतमध्ये भेटत आहे. हॉटेलमध्ये एवढं मोठ्या प्रमाणावर पनीर होतं 3 महिन्यापूर्वीचा जर विचार केला आपण तर मोठ्या प्रमाणावर होता. 1 लिटर दुधाला साधारणतः आपण 60 रुपये पकडले. 5 लिटरमध्ये 5 लिटर दूध जर घेतलं तर त्याच्यामध्ये 1 किलो साधारणतः पनीर बनेल. त्याच्यावर प्रक्रिया करायला म्हणजे त्या 5 लिटरचे झाले 300 रुपये, 6×5=300 रुपये प्रक्रिया करायला किंवा त्याला जर इंधन त्याला गरम करायला याला अनेक तसं जर पाहिलं तर ते पनीर विकायला 350-400 रुपयाच्या आतमध्ये किलोला परवडणार नाही. मग हे 150-200 रुपये 1 किलोचं जे पनीर किंवा जे हॉटेलमध्ये पनीर मिळत आहे तर हे कसं मिळू शकतं? शक्यच नाही. म्हणजे 100% याच्यामध्ये भेसळ आहे. मग जर असं भेसळयुक्त पनीर आपण जर खात असेल तर निश्चितपणे कॅन्सरला किंवा वेगवेगळ्या आजारांना आपण निमंत्रण देतोय. ते न खाल्लेलं चांगलं, त्यापासून जर आजारी होण्यापेक्षा ते न खाल्लेलं चांगलं. त्यामुळे नुसतं पनीर नाही, अनेक मसाले आहेत, दूध आहे, वेगवेगळे त्या संदर्भातली सर्व माहिती आपण ह्या सर्वसामान्यांची पुस्तक आपण लिहिलेल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे की त्यामध्ये कुठल्या याच्यामध्ये काय पदार्थ मिसळल्यानंतर भेसळ केल्यानंतर ते कशी ओळखायचे.
1: नक्कीच. आज आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये तुलनेनं बघायला गेलं तर फसवणुकीत काय बदल किंवा काय फरक दिसतो तुम्हाला?
2: काय होतंय की सुरुवातीच्या काळामध्ये फसवणुकीचं प्रकार वेगळे होते. कारण ते ग्रामीण भागामध्ये काय व्हायचं की साधारणतः शेतीसाठी कर्ज वेगवेगळ्या कर्जाच्या माध्यमातून फसवलं जायचं. शेतीसाठी बी बियाणं, खते, बनावट औषधं, सोने चांदी, जमीन व्यवहार, बचत गट, चिटफंड असे अनेक सरकारी योजनांच्या नावाखाली फसवणूक करताना दिसत होते. कारण का माहितीचा अभाव आणि विश्वासाच्या नात्याचा गैरवापर हे त्यामागचं मुख्य कारण होतं. आता काय झालंय की शहरी भागामध्ये सायबर गुन्हे, ऑनलाईन खरेदी, कारण हे चेंज झालं. आता काय झालंय की शहरामध्ये क्रेडिट कार्ड, UPI, बनावट गुंतवणूक, रिअल इस्टेट, विमा, सोशल मीडियावर फसवणूक, म्हणजे अनेक प्रकारे डिजिटल सायबर क्राईमच्या माध्यमातून फसवणुकीचं प्रमाण जास्त वाढलंय. त्यामुळे झालंय काय की फक्त एक आहे, या दोन्हीमधला फरक काय आहे की एक मात्र गोष्ट आहे की दोन्हीकडे समान आहे की ती जागरूकतेचा अभाव आहे. आणि म्हणून माझं मत असं आहे की ग्राहक जागृती ही शहरापुरती मर्यादित न राहता ती गावागावात पोहोचली पाहिजे. आणि याच दृष्टीने ज्या संघटनेचं मी काम करतोय, जी अखिल भारतीय ग्राहक पंचायत नावाची जी सामाजिक काम करणारी ग्राहक चळवळ, ग्राहक संघटना आहे, तिचं ध्येयच हे आहे का गाव तेथे ग्राहक पंचायत, गावागावातून ग्राहकांना जनजागृती करत जनजागृती जर केली तर निश्चितपणे ही फसवणूक थांबवू शकेल.
1: नक्कीच. त्याचबरोबर जसं आपण आता डिजिटल युगाबद्दल बोलतो आहोत किंवा या आत्ताच्या काळामध्ये डिजिटल फसवणुकीबाबत आपण बोलत आहोत, तर नागरिकांसमोर कुठली नवी आव्हानं निर्माण झाली आहेत या डिजिटल युगामुळे? कारण आपण डिजिटल साधनांचा वापर आता सर्रासपणे करतो आहोत, किंवा तसं बघायला गेलं तरी काळाची गरज सुद्धा आहे, पण तरी सुद्धा कुठलीही नवीन आव्हानं निर्माण झाली आहेत यामुळे?
2: काय होत आहे की या अगोदर आपल्याला कुठलंही काम असेल आपल्याला तिथं जाऊन करावं लागायचं, उतारा घ्यायचं, तलाटेकडे जायचं, प्रत्येक गोष्टीला आपल्याला त्या ठिकाणी जावं लागायचं. आता काय झालंय की डिजिटल क्रांतीमुळे आपलं जीवन इतकं निश्चितच सोपं झालेलं आहे. घरबसल्या बँकिंग आपल्याला पाहता बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी जाण्याची गरज नाही. आपण घरबसल्या आपण UPI वरनं लगेच फोनपे असेल गुगल पे असेल पैसे ट्रान्सफर करू शकतो. बिल भरायचं असेल तरी ऑनलाईन आपण बिल भरतोय. खरेदी असेल, तिकीट बुकिंग असेल, अनेक सुविधा अशा उपलब्ध झालेल्या आहे का ह्या डिजिटल क्रांतीमुळे. परंतु त्याबरोबर नवीन आव्हानं असे निर्माण झालेत की आज फसवणूक करणारा व्यक्ती आपल्याला भेटत नाही. पहिलं प्रत्यक्षात भेटून फसवणूक व्हायची. आज परिस्थिती अशी आहे की मोबाईलवरती संदेश येतो, फोन, ईमेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यम आपल्यापर्यंत पोहोचलं जातं. होतं काय, OTP मागतात, कुठल्याही कारणाने OTP मागितला जातो आणि आपण OTP देतो आणि आपले पैसे लगेच काढले जातात किंवा फोन हॅक करून ते पैसे घेतले जातात. बनावट APK फाईल्स आहेत. APK फाईल, कुठलीही APK फाईल आली तर ती ग्राहकाने उघडायला नाही पाहिजे, कारण APK फाईल मॅक्झिमम APK फाईल ह्या बनावट असतात, फेक असतात. तसंच आपण जर पाहिलं तर KYC अपडेटच्या नावाखाली माहिती मागवली जाते. KYC आजपर्यंत कुठलीही बँक ऑनलाईन KYC मागत नाही. आपण जर आपल्याला अशी काही शंका आली तर आपण त्या बँकेत जायला पाहिजे, बँकेत जाऊन चौकशी करायला पाहिजे. आता नवीन एक असा प्रकार स्क्रीन शेअरिंग ॲप इन्स्टॉल करायला होतात आणि ज्या वेळेला स्क्रीन आपण शेअरिंग केलं तर सर्व ताबा जो आहे तो समोरच्याच्या हातात जातो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये होतं बनावट नोकरी, मध्यंतरीत अनेक वन खातं असेल, वेगळे असेल, त्या खात्याचे डायरेक्ट ऑर्डर डुप्लिकेट यायला लागले. बनावट तिथं गेल्यानंतर कळतं की आपण फसलोय, मग 1,000-2,000 त्या नावाखाली पैसे मागवले जातात. आणि गुंतवणुकीचे आमिष जर म्हटलं तर आज आपण पाहिलं की अहिल्यानगर त्यामध्ये तसं पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर आहे का, वेगवेगळ्या ठिकाणी, असं मी म्हणजे नाव घेणं बरोबर नाही परंतु अनेक ठिकाणी गुंतवणुकीमध्ये फसवणूक होत आहे. मग अशा अनेक प्रकारे लोकांची फसवणूक केली जाते. मग याला पर्याय की यामध्ये डिजिटल सुविधा वापरताना डिजिटल जबाबदारी देखील तितकीच आवश्यक आहे की त्यांनी त्याची माहिती घ्यायला पाहिजे आणि नंतरच त्या डिजिटल जी साधनं आहेत त्याचा वापर करायला पाहिजे.
1: नक्कीच, फसवणूक टाळायची असेल तर प्रत्येक नागरिकाने कुठली मूलभूत किंवा कुठली बेसिक काळजी घ्यायला हवी?
2: तोच विषय परत आला की होतंय काय की मी प्रत्येक व्याख्यानात किंवा प्रत्येक ठिकाणी नागरिकांना काही सोप्या गोष्टी सांगत असतो. त्याच्यामध्ये काय आहे की कोणालाही कुणी OTP मागितला, पिन मागितला, CVV मागितला कार्डचा, ATM कार्डचा किंवा क्रेडिट कार्डचा किंवा पासवर्ड कधीच सांगू नका. कुणालाही देण्याची आवश्यकता नाही आणि कुणीही हे मागणं गैर आहे. दुसरी गोष्ट, आपण कुठलेही अग्रीमेंट करतो किंवा पेपर कागदपत्र असतात, आपण काय करतो, ठीक आहे, हा विश्वासू आहे, तो विश्वासू आहे, आपण सही करतो आणि ते पेपर देतो. तर कुठल्याही कागदपत्रावर, कोणत्याही कागदपत्रावर न वाचता सही करता कामा नाही, तो वाचायला पाहिजे. खरेदीचं बिल, कुठली वस्तू घेतली आपण, एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल किंवा कुठलीही वस्तू घेतली, तो होतंय काय की आपली फसवणूक जास्त कधी होते, जर आपण पैसे दिले आणि बिल नाही घेतलं, पावती घेतली नाही, तर आपल्याला काय होतं की आपण जर खरेदीचं बिल जर नाही घेतलं तर आपल्याला तक्रार करण्याचा अधिकार राहत नाही. कंज्युमर आपल्याला तक्रार करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे. उदाहरणार्थ एखादी जर कंप्लेंट दाखल करायची तर आपण सुरुवातीला त्या संबंधित ठिकाणी एक लेखी पत्र देऊ शकतो. त्यांनी जर नाही ऐकलं, त्याच्यावरती आपल्याकडे ते जर बिल असेल, त्यांनी जर 15 दिवसाच्या याचं

0: लागायचं. आता सध्या शासनाने किंवा आपले जे ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध केलेल्या आहे. आता त्यांनी काय केलं, ई दाखील केलंय. ई दाखीलवरती ऑनलाईन तक्रार आपण कुठूनही शेताच्या बांधावर बसून आपण ती तक्रार दाखल करू शकतो. त्याला जबवाला त्या ठिकाणी जाण्याची सुद्धा गरज नाही, ती सुद्धा ऑनलाईन घेतल्या जातात. एवढी सगळी सुविधा आहे. फक्त होतंय काय की आपण त्याची पावती घ्यायला पाहिजे, खरेदीचं बिल आपल्याकडे पाहिजे, आणि बिल जर असेल तर त्या बिलाच्या आधारे आपण ती तक्रार दाखल करू शकतो. समजा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण विषय नाही सुटला, पण अजूनही त्याला पर्याय आहे, वरती अपील करू शकतो. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदा आहेत, कॉमन विषय जर असेल, अनेक ठिकाणी आपल्याला तक्रार करण्यासाठी असे फोरम उपलब्ध आहेत.
1: नक्कीच. बऱ्याच वेळा काय होतं की फसवणूक झाल्यानंतर नेमकं त्या क्षणी काय करावं हे कळत नाही, कुठली चूक जी आहे ती लोक करत.
0: काय होतं, फसवणूक झाल्यानंतर लोक घाबरतात. सर्वात पहिलं म्हणजे ते लाजतात. आता उदाहरणार्थ घेतलं, एक डिजिटल अरेजचं घेतलं, तो व्यक्ती फसला जातो. त्याला ईडी, CBI कुठल्याही डुबले म्हणजे खोट्या नावानी, सायबर क्राईमच्या नावानी असं त्याला फसवलं जातं. ते खोटे अधिकारी असतात, परंतु ते एवढी भीती निर्माण करतात की ती व्यक्ती काय करते, त्याच्या अधीन जाते आणि फसली जाते, पैसे जातात. आणि गेल्यानंतर ते फसवणूक झालेली जर कुणाला सांगायचं झालं, त्यांना लाज वाटते का आपल्याला वेड्यात काढतील लोक किंवा हे बरोबर नाही. मग होतं काय की ते घाबरतात, लाजतात, घाबरतात, किंवा काही आता आपण तक्रार केली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही असं समजून शांत बसतात. पण होतं काय की याचा फायदा बाकीच्या ठिकाणी घेतला जातो. हे जर ते जर शांत बसले तर हे जर त्यांनी तक्रार केली तर निश्चितपणे समोर जो म्हणजे जो फ्रॉड करतोय तो घाबरेल, तो दुसरी चूक परत करणार नाही किंवा दुसऱ्या ठिकाणी तो फसवणार नाही. तर ही सर्वात मोठी चूक आहे. आणि लोकांनी काय करायला पाहिजे, त्याचे पुरावे जतन करायला पाहिजेत. काही जण काय करतात, वेळ निघून जाते. समजा उदाहरणार्थ आपले जर फसवणूक झाली तर 1930 लगेच कंप्लेंट करायला पाहिजे. ती जर अर्ध्या तासाच्या आत केली, उदाहरणार्थ समजा आपल्या बँकेमधून पैसे गेले चुकीच्या पद्धतीने, आपल्याकडनं समजा OTP दिला, काय दिलं, चुकीच्या पद्धतीने पैसे आपले गायब झाले किंवा गेले, फसलोय आपण, ताबडतोब त्यांनी 1930 फोन करायला पाहिजे. त्यांनी जर फोन केला अर्ध्या तासाच्या आतमध्ये, ती बँक संबंधित बँक किंवा 1930 आहे ते लगेच ॲक्शन घेतात आणि संबंधित बँकेला ते खातं टेस्ट होल्ड करायला लावतात. पैसे मिळण्याची शक्यता 60-70% वाढते. मग लोक काय करतात, त्याचे पुरावे जतन करायला पाहिजे, लवकरात लवकर तक्रार करायला पाहिजे, उशिरा तक्रार करून उपयोग नाही. आणि कोणाशी सल्लामसलत करत नाही, ते डायरेक्ट सल्लामसलत न करता चुकीचे निर्णय घेतात आणि त्याच्यामुळे ते फसतात. माझं असं म्हणणं आहे का, सर्वप्रथम त्यांनी शांत राहून व्यवहाराचे सर्व पुरावे आपल्याकडे प्रूफ म्हणून ठेवायला पाहिजे. आणि संबंधित संस्था असेल किंवा बँक जी असेल, त्यांचे कस्टमर केअर नंबर आहेत, त्या कस्टमर केअर नंबरला त्यांनी संपर्क करायला पाहिजे, त्या बँकेत जायला पाहिजे. आणि अजून एक विषय महत्त्वाचा की कुठल्याही गुगलवरनं तुम्ही ज्यावेळेला कस्टमर केअर नंबर जो घेताय तर त्याच्यामध्ये 10 विचार करायला पाहिजे. गुगलवरती पहिला नंबर सोडला तर सेकंड थर्ड नंबर आहे, मॅक्झिमम नंबर फ्रॉड असू शकतात आणि आहेत. त्यामुळे संबंधित बँकेमध्ये जाऊन किंवा संबंधित त्या संस्थेमध्ये जाऊन त्यांनी तात्काळ संपर्क साधायला पाहिजे. आणि कधीही लक्षात ठेवायचं की वेळेवर केलेली कारवाई जी आहे अनेकदा नुकसान कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
1: अशा अनेक प्रकरणांमध्ये कायदेशीर मदत जर हवी असेल तर त्या व्यक्तीला किंवा त्या ग्राहकाला काय प्रक्रियेतून जावं लागतं?
0: काय होतं की सर्वप्रथम प्रत्येक ग्राहकाने हे समजून घेतलं पाहिजे की कायदा त्याच्या पाठीशी उभा आहे. जर एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी सर्व कागदपत्रे, बिल असेल, पावत्या असतील, व्यवहाराचे तपशील असेल, हे सगळे संदेश जतन करायला पाहिजे. त्याच्याकडे प्रूफ पाहिजे, ते सगळे संबंधित विक्रेता असेल किंवा सेवा पुरवठादार किंवा संस्थेकडे लिखित तक्रार करायला पाहिजे. अगोदर मी सांगितलं का त्याला 15 यानुसार आपण एक पत्र द्यायला पाहिजे का अशी अशी माझी फसवणूक झालेली आहे तर या संदर्भात आपण लेखी उत्तर द्यावं आणि माझी या संदर्भात जी काही आपली मागणी आहे, समजा वस्तू खराब असेल तर वस्तू बदलून मिळावे, 15 बदलून मिळावे, अन्यथा मला तुझ्या आपल्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करण्यास भाग पडेल. त्याच्यानंतर हे सगळे हे केल्यानंतर मग आपण लेखी तक्रार जर केली संबंधित त्या डीलरकडे किंवा संस्थेकडे तर आवश्यक असल्यास संबंधित शासकीय यंत्रणा किंवा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे सुद्धा आपण दाद मागू शकतो. सायबर फसवणुकीच्या संदर्भात तात्काळ बँकेशी संपर्क करायला पाहिजे. सायबर गुन्हे जे नोंदवण्याकडे प्रक्रिया सुरू करायला पाहिजे का जर त्यांनी जर सायबरकडे जर आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सायबर सेल आहे त्या ठिकाणी जर तक्रार केली निश्चितपणे पैसे मिळण्याची शक्यता वाढते. आणि काय होतं आहे की यस, परत तोच विषय येतो की प्रत्येक ग्राहकाला किंवा प्रत्येक नागरिकाला त्याची

0: हक्क माहिती असायला पाहिजेत. कारण जर हक्क किंवा त्याचे अधिकार जर माहीत असतील तर निश्चितपणे न्याय मिळवण्याचा आत्मविश्वास वाढतो. आणि म्हणून ग्राहकांनी आपल्या अधिकाराबरोबर तक्रार प्रक्रियेची माहिती करून घेतली पाहिजे. फसवणूक टाळण्यासाठी सर्वात मोठे शस्त्र म्हणजे जागरूकता आहे मॅडम. कोणतीही गोष्ट खरी वाटते म्हणून ती खरी असेलच असं नाही. प्रश्न विचारण्याची सवय लावायला पाहिजे, कागदपत्र वाचायला पाहिजे. आणि होतं काय की जागरूक ग्राहक जो आहे तो स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे संरक्षण करणारा जबाबदार नागरिक असतो. तो जर जागरूक असेल तरच तो घरच्यांना वाचवू शकतो.
1: शासन असेल, पोलीस विभाग असेल, पोलीस प्रशासन, नागरिक यांच्यामध्ये जो काही समन्वय साधला जातो तो फसवणूक रोखण्यासाठी किती महत्वाचा आणि किती सुरक्षित आहे, किती गरजेचा आहे?
0: हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, अतिशय महत्वाचा आहे. फसवणूक रोखण्याची जबाबदारी ही केवळ शासनाची किंवा पोलिसांची नाही आहे, तर प्रत्येक नागरिकाची आहे. शासन कायदे करते, विविध विभाग त्याची अंमलबजावणी करतात आणि पोलीस गुन्ह्यांचा तपास करतात. पण गुन्हा होण्यापूर्वी सावध राहण्याची जबाबदारी ही नागरिकाची असते. आज अनेक शासकीय विभाग जनजागृती करत असतात, ग्राहक संघटना जनजागृती करतात, पोलीस सायबर गुन्ह्याबाबत मार्गदर्शन करतात, पण माध्यमेही माहिती देतात. मात्र नागरिकांनी ही माहिती गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. माझ्या मते जागरूक नागरिक, सक्षम प्रशासन आणि जबाबदार समाज या तिन्हींचा समन्वय झाला तर फसवणुकीचे प्रमाण निश्चित कमी होईल.
1: नक्कीच. ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला, विद्यार्थी, जसं तुम्ही सांगितलं की शेतकरी वर्ग, हे सगळ्यात जास्त फसवणुकीमध्ये अडकू शकतात किंवा फसवणुकीच्या अधिक धोक्यामध्ये ते असतात, असं का?
0: काय होतं, साधारणतः काही गट जे आहेत ते असुरक्षित ठरू शकतात. याचा अर्थ ते कमी सक्षम आहेत असा नाही. शेतकरी जे आहेत ते हुशार आहेत, कारण त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा काही फसवणूक करणारे घेतात. ज्येष्ठ नागरिक विश्वासाने बोलतात आणि डिजिटल व्यवहारात नेहमीच पारंगत असतील असं नाही. त्यांना काही माहिती असते पण तेही फसतात. महिला असेल, ऑनलाईन खरेदी असेल, सेक्स टॉर्चर असेल, घरगुती गुंतवणूक, नोकरीच्या आमिषाला लक्ष्य केलं जाऊ शकतं. विद्यार्थी, शिष्यवृत्ती, पार्ट टाईम नोकरी, अनेक असे बनावट कोर्स आहेत की हे सोशल मीडियावर फसवणुकीला बळी पडू शकतात. आणि होतं काय का, शेतकरी असेल तर बियाण्यांमध्ये, औषधांमध्ये, शेतीसाठी कर्ज, हे अनेक शासकीय योजनांच्या नावाने त्यांची फसवणूक होते. आणि म्हणून प्रत्येक गटासाठी वेगळ्या प्रकारची ग्राहक जागृती आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी वेगळे शेतकरी मेळावे घ्यायला पाहिजे, किंवा जे शहरी असेल तर शहरासाठी वेगळे मेळावे घ्यायला पाहिजे सायबर क्राईमच्या संदर्भात, डिजिटल गायडन्सच्या संदर्भात. आणि हे ग्राहक संघटना वेळोवेळी करत असतात, शासनही करत असतं, पण त्याच्यामध्ये जो सहभाग पाहिजे जो शेतकऱ्यांचा, सामान्य नागरिकांचा, तो बऱ्याच कमी प्रमाणात आहे. आणि म्हणून जनजागृती अजून आपल्याला असं वाटतं की कमी आहे, कमी आहे. हे नागरिकांनी त्या याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे.
1: नक्कीच. हे पुस्तक जेव्हा लिहिलं त्यातलं कुठलं प्रकरण जे आहे ते वाचकांनी आवर्जून वाचायला हवं असं तुम्हाला वाटतं?
0: मॅडम, खरं तर या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण महत्वाचं आहे, कारण प्रत्येक विषय वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकीशी संबंधित आहे. तरीही आजच्या काळात मी विशेषतः आपण जर पाहिलं तर सायबर डिजिटल फसवणूक असेल, बँकिंग, UPI, सेक्स टॉर्चर, गुंतवणूक, आर्थिक फसवणूक, रिअल इस्टेट, रेरा कायदा, अन्नातील भेसळ. आता अन्नदा आपण पाहतोय का किती मोठ्या प्रमाणावर भेसळ आहे, गुटखा असेल, हे असेल, ग्राहकांचे कायदेशीर अधिकार असते. कारण असे अनेक क्षेत्र आहेत की त्याचा संबंध जवळपास प्रत्येक कुटुंबाशी येतो. आणि या पुस्तकाचा उद्देश भीती निर्माण करणं हा नाही आहे, तर सुरक्षित आणि सजग निर्णय घेण्याची क्षमता वाढवणे हा आहे. काय होतंय का, हे पुस्तक जर आपण जर घरामध्ये ठेवलं तर एक संग्रही ठेवायला पाहिजे. निश्चितपणे सर्वसामान्य लोक, विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हे पुस्तक प्रत्येकाला कधी ना कधी उपयुक्त पडू शकतं.
1: नक्कीच. भविष्यामध्ये जर फसवणूक रोखायची असेल तर समाजामध्ये काय बदल होणं गरजेचं आहे? जसं अवेअरनेसचा भाग सुद्धा तुम्ही सांगितला की समाजामध्ये अवेअरनेस वाढायला हवा, किंवा त्यासाठी जसं ग्राहक पंचायत असेल किंवा शासन असेल नेहमी तत्पर असतं वेगवेगळ्या जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यासाठी, पण तरीसुद्धा समाजामधून सुद्धा काही बदल होणं अपेक्षित आहेत, ते कुठले वाटतात तुम्हाला?
0: माझ्या मते तीन मोठे बदल आवश्यक आहेत. पहिला आहे ग्राहक शिक्षण. ते लहान मुलांपासून महाविद्यालयांपर्यंत, शाळा, महाविद्यालय आणि समाजात ग्राहक शिक्षणाला अधिक महत्त्व दिलं पाहिजे. दुसरं जे आहे डिजिटल साक्षरता. आता आपण पाहतोय आज प्रत्येक नागरिकाला सुरक्षित डिजिटल व्यवहाराचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. कारण होतं काय की आज प्रत्येक ठिकाणी डिजिटल व्यवहार आलेत, पार म्हणजे बँकिंग असेल, UPI असेल, सायबर क्राईम, अनेक ठिकाणी डिजिटल शिवाय आता सध्या कामच होत नाही आपलं. त्यामुळे आज प्रत्येक सुरक्षित डिजिटल व्यवहाराचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे सामाजिक जबाबदारी. आपल्याला एखादी फसवणूक दिसली किंवा समजली तर इतरांनी सावध केलं, इतरांना सावध केलं पाहिजे. फसवणूक रोखणे हे केवळ कायद्याचं काम नाही, ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.
1: नक्कीच. आजच्या तरुण पिढीनं सुद्धा म्हणजे सोशल मीडियाचा वापर वाढतो आहे, तरुण पिढीचा डिजिटल जगामध्ये ते वावरतात, तर त्यांनी सुद्धा कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात?
0: आज सोशल मीडिया हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे, पण त्याचबरोबर काही जण त्याचा गैरवापरही करतात. उदाहरणार्थ बनावट ऑनलाईन विक्री असेल, खोट्या गुंतवणूक योजना आहेत, नोकरीच्या नावाखाली पैसे मागणं, बनावट प्रोफाईल करून विश्वास संपादन करणं, खोट्या लकी ड्रॉ आहेत, बक्षिसाचे आमिष दाखवणे आहे. आता आपण पाहतोय सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट जी खरी असेल असं नाहीये. मग माझा सल्ला असा आहे की कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी किंवा कोणताही व्यवहार करण्यापूर्वी तिची खातरजमा करायला पाहिजे. कारण डिजिटल हे इतकं महत्त्वाचं साधन आहे का त्याचा फायदाही आहे आणि त्याचा तोटाही आहे. त्याचा वापर आपण कसा करतो हे महत्त्वाचं आहे.
1: नक्कीच. जनजागृतीची सुरुवात जर आपण करतो आहोत किंवा आपण अवेअरनेस करत आहोत तर कुठून व्हायला हवी? शाळेतून, घरातून, कॉलेजेसमधून की समाज माध्यमातून? तुम्हाला कुठली पद्धत किंवा कुठला मार्ग योग्य वाटतो?
0: साधारण माझ्या मते जनजागृतीची पहिली शाळा म्हणजे घर. लहानपणापासून मुलांना योग्य व्यवहार असेल, प्रामाणिकपणा आणि आर्थिक शिस्त शिकवली तर ते पुढे जागरूक ग्राहक बनतात. यानंतर शाळा, महाविद्यालये, समाज माध्यमे, स्वयंसेवी संस्था आहेत, ग्राहक संघटना आहे, तर यांची भूमिका महत्त्वाची आहे. कारण मला वाटतं की ग्राहक जागृती हा एक स्वतंत्र सामाजिक संस्कार झाला पाहिजे. आणि जसं आपण वाहतुकीचे नियम शिकतो तसे ग्राहक म्हणून सुरक्षित व्यवहारांचे नियमही शिकवले पाहिजे. आणि हे लहानपणापासून घरापासून जर सुरुवात केली तर निश्चितपणे विद्यार्थी असेल किंवा ते जे मुलं असतील ते चांगल्या प्रकारे त्यांना संस्कार मिळू शकतात.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि हे सुद्धा एक माध्यम आहे अवेअरनेसचं की या माध्यमातून आज अनेक श्रोत्यांपर्यंत, अनेक नगरकरांपर्यंत तुम्ही पोहोचताय, तर काय सांगाल या माध्यमातून तुम्ही?
0: शेवटी मी सर्व श्रोते, वाचक आणि नागरिकांना एवढेच सांगू इच्छितो की सर्वसामान्यांची फसवणूक, मार्गदर्शन व उपाय हे केवळ वाचण्याचे पुस्तक नसून प्रत्येक घरात संग्रही ठेवण्यासारखे एक उपयुक्त संदर्भ पुस्तक आहे. आजच्या डिजिटल युगात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण फसवणुकीच्या धोक्याला सामोरे जात आहे. या पुस्तकात विविध प्रकारच्या फसवणुका कशा ओळखाव्यात, त्या कशा टाळाव्यात आणि फसवणूक झाल्यास कायदेशीर मार्गाने न्याय कसा मिळवावा याचे सोप्या मराठी भाषेत मार्गदर्शन केले आहे. माझी नम्र विनंती आहे की हे पुस्तक स्वतः वाचा, आपल्या कुटुंबियांनाही वाचायला द्या आणि प्रत्येक घरात ते संग्रही ठेवा. कारण सजगता हीच फसवणुकीपासूनची सर्वात मोठी सुरक्षा आहे. सजग ग्राहक म्हणजे सुरक्षित कुटुंब आणि सुरक्षित कुटुंब म्हणजे सक्षम समाज. या भावनेतून मी हे पुस्तक समाजासाठी लिहिले आहे. आपण सर्व रेडिओ नगर 90.4 FM श्रोते आणि या मुलाखतीसाठी आपण संधी दिल्याबद्दल रेडिओ नगर परिवाराचे मनपूर्वक आभार मानतो.
1: नक्कीच.
0: धन्यवाद मॅडम.
1: आज सुद्धा तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात आणि लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि अनेक लोकांना जी ग्राहकांची, ग्राहक राजा जीची फसवणूक होते आणि त्यातून बाहेर कसं पडायला हवं हे इतकं सुंदर पद्धतीनं तुम्ही पुस्तक लिहिलं आहे, याचं नक्कीच अनेक नगरकरांना मार्गदर्शन होईल. आणि सर, तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.

विशेष कार्यक्रमामध्ये आज आपले सुगत होते लेखक श्री विलास जगदाळे. आणि त्यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे जे सर्वसामान्य लोकांसाठी आणि सगळ्यांसाठीच फार उपयुक्ताचं आहे आणि ते पुस्तक म्हणजे सर्वसामान्यांची फसवणूक, मार्गदर्शन आणि उपाय. श्रोते हो, आजच्या लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात विलास जगदाळे सर आज आपल्यासोबत होते. आज आपण इथेच थांबत आहोत या कार्यक्रमामध्ये. पुन्हा भेटूया याच कार्यक्रमामध्ये पुढच्या रविवारी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या

0: मैत्रिणींनो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि संडे स्पेशल आपला संवाद सखींशी हा शो सुरू झालाय आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळ या आपल्या सोबत ना वेगवेगळ्या सखी असतात बरं का. सखींचं काय बोलावं बाबा, सखी या महानच असतात. प्रत्येक स्त्री ही महान असते कारण ती ना तिचं घर तर एवढ्या चांगल्या प्रकारे सांभाळते, त्याचबरोबर बिझनेस असेल, त्यांचा वेगळा पेशा असेल, ते सगळं सांभाळत असते, मुलांना घडवत असते आणि प्रत्येक गोष्ट मॅनेज करत असते. त्यामुळे महिलांबद्दल बोलणं किंवा कितीही बोललं तरी कमीच पडतं. आणि आज अशाच एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत, अनेक पैलू सोबत घेऊन चालत असतात. तर आज आपल्यासोबत आहेत लेखिका, समाजसेविका, उद्योजिका, व्याख्याता सविता विजयसिंग घोलेकर. मॅडम नमस्कार. मॅडम
1: नमस्कार.
0: मॅडम सगळ्यात आधी तर रेडिओ नगरच्या स्टुडिओत तुमचं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आणि मॅडम तुम्ही खर्ड्याच्या आहात आणि खर्ड्यामधून आज आमच्याशी संवाद साधण्यासाठी, आपल्या श्रोत्यांशी संवाद साधण्यासाठी आला आहात. आणि तसंच तुम्ही शिवपट्टणम जे ग्रामउद्योग विकास संस्था आहे त्याच्या अध्यक्षा देखील आहात. तर एवढं सगळं तुम्ही खरं म्हणजे मॅनेज करता आणि त्यातही वेळात वेळ काढून आमच्याकडे आला आहात, तर आम्हाला खरंच खूप छान वाटतंय. आणि खूप सारं तुमच्याशी बोलायचं आहे, खूप दिवसापासून आम्ही वाट पाहतोय बोलण्याची, तर आज तो चान्स आम्हाला मिळालेला आहे. सगळ्यात आधी तर सांगा तुम्ही कशा आहात.
1: मी एकदम छान, एकदम मजेत आणि मस्त आहे.
0: मॅडम आता सध्या तुम्ही एवढे सगळं पैलू सांभाळत आहात आणि त्याचबरोबर तुम्ही एक आई आहात, एक बायको आहात, एक लेख आहात, एक सून आहात, हे सगळं तर सांभाळत आहात. तर सुरुवात कशी झाली, बालपण कसं होतं आणि शिक्षण काय झालंय?
1: माझं बालपण अतिशय छान होतं. आता आपला काळ कसं असायचा, आई वडिलांची शिस्त असायची, नियम असायचे. आणि खरंच मला त्या गोष्टीचा अतिशय अभिमान वाटतो की आई वडिलांच्या कडक शिस्तीमुळे आपण आज इतक्या घडलो आहोत. त्या कडक शिस्तीमध्ये एक वेगळा संस्कार असतो, एक वेगळं प्रेम असतं आणि ती शिस्त, तो धाकही तितकाच महत्वाचा असतो, हो की नाही? आणि त्यामुळेच आपल्या जीवनाची जडणघडण इतक्या छान पद्धतीने झाली की आपण जाऊ तिथे आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो, हे केवळ आई वडिलांच्या संस्कारांमुळे आणि आपण ज्या सराउंडिंग मध्ये, ज्या वातावरणामध्ये राहिलो त्या वातावरणामुळे. माझं बालपण अतिशय छान गेलं. शाळेचे दिवस तर सर्वांचे छानच असतात, अतिशय अविस्मरणीय. अजूनही बऱ्याचदा वाटतं बालपणात जावे रमुनी आणि घ्यावे छान जगुनी.
0: अरे वा,
1: प्रत्येकाच असं असतं पण नाहीत परतत काही गोष्टी. कसं काही आठवणी आठवणींमध्ये परत आपल्याला जाता येत नाही, त्या काळजात घर करून राहतात आणि जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला एक नवी प्रेरणा देतात, जगण्याची नवी ऊर्जा देतात. एवढ्या सुंदर आठवणी बालपणीच्या, कॉलेजच्या जीवनाच्या असतात, आई वडिलांच्या सहवासात घालवलेल्या असतात.
0: मॅडम आता तुम्ही जामखेड तालुक्यातील खर्ड्याची तुम्ही सून आहात आणि तिथेच हे सगळे व्यक्तिमत्व किंवा हे सगळे पैलू घेऊन तुम्ही वावरत असतात, तर बालपण कुठे गेलंय?
1: माझं बालपण बीडलाच गेलं. बीड माझं माहेर, माझ्या आई वडील ते बीड मध्येच राहतात.
0: आणि
1: माझी जन्मभूमी.
0: अच्छा अच्छा. आणि शिक्षण कुठे झालं?
1: शिक्षण पण माझं बीड मध्येच झालं.
0: काय शिकलात तुम्ही?
1: माझं बीएससी कॉम्प्युटर झालेलं आहे, त्यानंतर मी आयटी केलं आणि लग्नानंतर खर्डा इथे पुढचं शिक्षण नसल्यामुळे मग मी परत बीए केलं आणि बीए करून एमए केलं.
0: अच्छा अच्छा. आणि मॅडम तुम्ही लेखिका आहात, तर लेखिका म्हणून सुरुवात कशी झाली, कसं पहिलं लिखाण सुचलं?
1: खरं सांगायचं झालं तर ना, लेखिका कवी असं कुणी होत नाही. आपण बघतो आयटीचे क्लासेस असतात, कॉम्प्युटरचे क्लासेस असतात, पण कवी जे आहे ते निसर्गाकडून मिळालेली एक सुंदर अशी अनमोल देणगी असते. ते म्हणतात ना, अंतःकरणातील असंख्य अनुभूतींच्या आवेगांना भावनांनी दिलेला भावस्पर्शी हुंकार म्हणजे कविता असते. हे उपजतच असतं, ती ईश्वराकडून मिळालेली एक सुंदर अशी देणगी आहे आणि ती मला ईश्वराने दिली यासाठी मी खरोखर ईश्वराची अतिशय ऋण मानते. कारण असावा एक छंद कविता करण्याचा, प्रत्येक सुखदुःखात शब्दांना गुंफण्याचा, काही आठवणींना शब्दात कैद करून ठेवण्याचा असावा एक छंद, जाईल तिथे स्वतःच्याच विश्वात रमण्याचा असावा एक छंद, आपल्या आपल्या धुंदीत जगण्याचा.
0: वा क्या बात आहे, मन तृप्त झालंय आजही. कान तृप्त झालंय, मन तृप्त झालंय आणि इतकी सुंदर कविता तुम्ही आज सादर केलेत किंवा चारोळी सादर केलेत की खूप छान वाटतंय. आणि मॅडम खरं म्हणजे लेखिका हा प्रवास चालू असतानाच तुम्ही समाजसेवेचंही काम केलं, उद्योजिका म्हणूनही वावरता आहात. आणि जसं मगाशी मी म्हणाले की शिवपट्टणम हा जो ग्रामउद्योग आहे त्याच्या अध्यक्षा देखील तुम्ही आहेत, तर मग याची सुरुवात कशी झाली घराकडे म्हणजे माहेरपासूनच की इकडे आल्यावर हे सगळं जमलं?
1: खरं तर माहेरी कसं असतं ना, आई वडिलांच्या छत्राखाली आपल्याला सगळ्या सुख सुविधा मिळतात. बाहेरचं विश्व, बाहेरचे संघर्ष, बाहेरच्या अडचणी काय असतात हे आपल्याला काहीच माहिती नसतं. त्यामुळं माझ्या माहेरात मी इतकी बिनधास्त मुलगी होते म्हणजे बाहेरच्या विश्वाशी काही घेणं देणं नव्हतं. मी आणि माझं विश्व, आपले स्वप्नांच्या दुनियेत जगणारं ते काळ असतो, एक वेगळी स्वप्न असतात, वेगळ्या वाटा असतात, वेगळ्या दिशा असतात. आणि कविता खरं तर मी बालपणीपासूनच कविता करायचे, पण तेव्हा असं वाटलं नाही की त्याचा संग्रह करावा, त्या जपून ठेवाव्यात. कवितेचं कसं असतं ना, एक वेळच असते तेव्हा ती सुचते, आणि जर ती पटकन आपण तिला शब्दरूप दिलं नाही तर ती विसरून जाते, ती परत आठवत नाही. आपण असं होत नाही की चला आपल्याला कविता करायची, चला आपल्याला लिखाण करायचंय, असं कधीच होत नाही. ते जेव्हा अंतकरणातून येतं मग ती कुठलीही वेळ असू द्या, प्रवासात असू द्या, घरात स्वयंपाक करताना असू द्या, किंवा धुणी धुताना, भांडी घासताना, किंवा आता एखादा कस्टमर माझ्याकडे आला असेल तर जेव्हा सुचतं मी तेव्हा पटकन शॉर्टकट मध्ये ते लिहून ठेवते आणि संग्रह करते, नंतर मग त्याचं विश्लेषण करत जाते. असं असतं. लग्नाच्या आधी म्हणजे कधी वाटलं नाही की त्याचा संग्रह करावा. लग्नाच्या आधी खूप कविता केल्या होत्या, निसर्गावर, पावसावर, शाळेवर, मैत्रीवर, ऋणानुबंध, बाप, आई, बंधना त्यांचे, अशा असंख्य विषयांवर कविता केल्या होत्या, पण त्याचा संग्रह केला नाही याची मला अजून खंत वाटते. आणि त्या काळजात म्हणण्यापेक्षा त्या निसर्गात विरून गेल्या कविता. आणि लग्नानंतर मग खऱ्या अर्थाने त्याचं गांभीर्य कळालं आणि स्वतःचं एक अस्तित्व आपण या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सुचतंय ना, मग आपण याचा संग्रह करून कवितेंच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचू शकतो. आता समाज माध्यम इतकं खरं तर ना, आजची पिढी मोबाईलचं म्हणा, मोबाईलवरील विविध समाज माध्यमांचं म्हणा, फेसबुक म्हणा, शेअर चॅट म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, याच्या माध्यमातून आपण समाजापर्यंत आपले विचार पोहोचवतोय, पण आजकालची जनरेशन काय करते ना, त्याचा गैरवापर करते, याची मला अतिशय खंत वाटते. आज आपण पाहतो ना, या समाज माध्यमांपासून आपण लाखो लोकांपर्यंत आपले विचार पोहोचू शकतो. मग ते विचार आपले चांगले असावेत, समाजाने त्यातून काहीतरी घेतलं पाहिजे, आपल्या संस्कारांना, आपल्या संस्कृतीला धरून असावेत. आपल्या संस्कृतीचा, आपल्या आपल्याला जो ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे ना, तो फार सुंदर आहे. मग तो वारसा जपून आणि पुढच्या पिढीला आपल्याला देता आलं पाहिजे, यासाठी समाज माध्यमांचा वापर केला गेला पाहिजे. पण आजकाल काय होतंय बघितलं असेल ताई तुम्ही पण, आजकाल फक्त प्रसिद्धीसाठी मुली देखील किती अश्लील व्हिडिओ बनवतात. कधी आपण स्क्रोल करताना बघण्यात आलं तर आपल्याला सुद्धा पाहावीशी वाटत नाही, इतक्या अश्लील पद्धतीने हे सगळं चाललं आहे. तर याला कुठंतरी पायबंद घालणं खरंच गरजेचं आहे. फक्त प्रसिद्धीसाठी स्वतःचा म्हणजे काय म्हणतात, कचरा झाला ना तो एक.
0: हो बरोबर.
1: आपल्या संस्कृतीला सोडून व्यभिचार करणं हे अतिशय चुकीचं आहे आजच्या जनरेशनना. मुलींना तर मी आवर्जून सांगेल, प्रसिद्धी तुमच्यामध्ये कर्तृत्व असेल, तुमच्यामध्ये टॅलेंट असेल, तर तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये राहून आपल्या संस्कृतीला धरून देखील प्रसिद्ध होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला अंग प्रदर्शन करायची गरज नाही, नको नको त्या रील्स बनवायची गरज नाही मुलींनो. थोडा तरी विचार करा की तुमच्याकडे पाहताना कुठल्याही पुरुषाने आई म्हणून पाहावं, बाई म्हणून पाहू नये. एक समोरच्या नजरेत पण एक आदर दिसायला हवा की एक स्त्री त्यांनी तुमच्याकडे आई, माता, बहीण म्हणून पाहिलं पाहिजे, की वासनाधीन भरलेल्या नजरेने बघू नये आणि स्वतःची इतकी अवहेलना तुम्ही करून घेऊ नका. यामुळे तुम्ही स्वतःच अस्तित्व कुठंतरी धोक्यात आणताय. तुमचं तारुण्य आहे तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा तुमचं तारुण्य ढळेल तेव्हा काय करणार मैत्रिणींनो, तेव्हा तुम्हाला कोणी देखील विचारणार नाही. आणि मला नेहमी वाटतं आपल्या आपण दिसायला सुंदर असण्यापेक्षा आपले विचार सुंदर असावेत.
0: बरोबर.
1: कारण दिसणं हे काल दिसण्याला मर्यादा आहेत, एका काळापर्यंत ते सुंदर दिसू शकतं, पण आपले विचार, आपले संस्कार आणि आपण जो समाजाला एक समाजासमोर जो आदर्श ठेवतो ना, तो चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आपल्या कर्तृत्वाच्या रूपाने समाजाच्या काळजात राहत असतो. त्यामुळे ते एक आदर्श स्थान बनवणं खरंच काळाची गरज आहे.
0: नक्कीच मॅडम. खरं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या समाजावर अवलंबून आहेत, किंवा जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की आपण कसा कशाचा वापर करावा हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे मोबाईल जो आहे तो आपण चांगला पण वापरू शकतो.
1: तुम्हाला सांगू का, मी माझ्या प्रत्येक व्याख्यानांमध्ये युवा पिढीला नेहमी सांगते की मोबाईल हा आपला शत्रू नाही, आपला खरा मित्र आहे. आज तुम्ही विचार करा ना ताई, आपल्याला पूर्वी आपल्याला एखादा निबंध लिहायचा असेल, एखाद्या भाषणाची तयारी करायची असेल, तर आपल्याला किती पुस्तकं वाचावी लागायची, किती सरांना भेटावं लागायचं, नोट्स काढाव्या लागायच्या. पण आता मोबाईलवर प्रत्येक विषयावर व्याख्यान म्हणा, भाषण म्हणा, निबंध म्हणा, इतकं सहज पद्धतीने उपलब्ध आहे ना. किती आपण काळाची पानं किती उलगडत चालला ते कधीच त्यातलं ज्ञान संपणार नाही. म्हणजे इतका मोबाईल मानलं तर खरंच आपला गुरु आहे की तो सोबत असल्यावर आपल्याला कुणाचीही गरज लागणार नाही. पण त्याचा वापर फक्त चांगल्या गोष्टींसाठी करा, आपलं आयुष्य घडवण्यासाठी करा, त्यातून चांगल्या गोष्टी किती आत्मसात कराल यासाठी केला गेला पाहिजे.
0: नक्कीच मॅडम. सगळ्यात पहिली कविता आठवते का तुमची तुम्हाला?
1: सगळ्यात पहिली कविता तर आठवत नाही बर का, पण लग्नाच्या नंतर मी चारोळ्या करायला शिकले. पहिली कविता तर मी पाऊस केली होती, त्यानंतर आई कविता केली होती, पण त्या सातवी आठवीच्या कालांतरात केल्या होत्या, त्या मी संग्रहित केल्या नाही. मग लग्नानंतर आमचं एकत्र कुटुंब होतं, 10-15 माणसांचं कुटुंब होतं, कुटुंब भरपूर मोठं होतं, आणि पती राजकारणात असल्यामुळे सतत दौऱ्यावर वगैरे असायचे, आणि ग्रामीण भाग असल्यामुळे कसं कुठं जाणं वगैरे नसायचं, चार भिंतीच्या आतील विश्व होतं. मग वाटायचं की कसं असतं ना, घरातली चार कामं करून कधीच कुणी शाबासकी मिळत नाही कुणाची.
0: बरोबर.
1: मग त्यासाठी आपलं स्वतःचं काहीतरी असावं, आणि जो वेळ मला मिळत होता त्यावेळेत नवऱ्याला भांडण्यापेक्षा की तुम्ही मला वेळ देत नाही, तुम्ही मला फिरायला नेत नाही, असं करण्यापेक्षा की त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही ना, त्यातून संसार आपला सुरळीत चालणार नाही. मग त्यामुळं मी माझ्यातली जी कला होती तिलाच प्रोत्साहन द्यायला लागले, आणि तिथून पुढं खऱ्या अर्थाने कथा, कविता, कादंबरी, शायरी असं मी करू लागले. तर लग्नानंतर आम्ही देवदर्शनासाठी जात होतो, तर गाडीत सुचलेल्या काही चारोळ्या शायरी आहेत, तुमच्या समोर सादर करते.
0: नक्कीच आवडेल आम्हाला.
1: सगळ्यात पहिले लग्नात एक चारोळी सुचली होती. तुझ्या माझ्या साथीला देवा ब्राह्मणांची साक्ष, तुझ्या माझ्या साथीला देवा ब्राह्मणांची साक्ष, करे मज घायाळ तुझ्या नजरेचा एक कटाक्ष.
0: आणि पुढे म्हणजे अजून ऐकायला आवडतील आम्हाला.
1: सांगते ना अजून. तुझ्या साथीने काटेरी वाटेवरही फुलांची बरसात होईल. तुझ्या साथीने काटेरी वाटेवरही फुलांची बरसात होईल. हे धरती आभाळही, हे धरती आभाळही आपल्या प्रीतीचे गोडवे गाईल, आपल्या प्रीतीचे गोडवे गाईल.
0: मस्तच.
1: यानंतर शायरी सादर करते. ऐसी प्यार की दुनिया बसाएंगे जो हमारे बाद भी हमारी पहचान बनकर रहेगी.
0: क्या बात है.
1: ऐसी प्यार की दुनिया बसाएंगे जो हमारे बाद भी हमारी पहचान बनकर रहेगी. शाहजहान और मुमताज के पहले भी, शाहजहान और मुमताज के पहले भी लोगों की जुबान पर हमारे प्यार की कहानी होगी.
0: क्या बात है.
1: हमारे प्यार की कहानी होगी.
0: वाह वाह वाह, खूपच सुंदर. मॅडम खरं म्हणजे ना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मन प्रसन्न करून टाकतात, किंवा ऐकतानाही एवढं छान वाटतं, ऐकतच राहावं असं वाटतंय. इतकं सुंदर तुम्ही लिहिलेलं आहे. आणि जसं मगाशी तुम्ही म्हणालात की लिखाण ठरवून होत नाही, ते आपोआप आपल्या अंतकरणातून येतं आणि ते आपण फक्त पानावर किंवा कागदावर उतरवत असतो. तर आतापर्यंत किती तुमचे पुस्तकं किंवा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत?
1: आताच नुकताच माझा हृदयस्पर्शी अक्षरवेल हा चारोळी संग्रह मी प्रकाशित केला, आणि त्याला वाचकांचा अतिशय छान प्रतिसाद मिळाला. एक एक चारोळी प्रत्येक वाचक त्यांचं आयुष्य पाहतो त्या चारोळीमध्ये, म्हणजे इतके वाचक प्रेम करतात आपल्यावर. आणि यानंतर कादंबरी, 5 कादंबरी लिहिलेल्या आहेत, त्या अजून प्रकाशाच्या वाटेवर आहेत. कविता कविता पण माझ्या 37 कविता आहेत. आणि चारोळ्या म्हणाल तर 1025 चारोळ्या आहेत.
0: क्या बात आहे.
1: शायरी म्हणाल तर शायरी 1500 आहे माझी. उखाणे पण करते मी. गीत पण लिहिलेले आहेत, दोन हिंदी गीत आहेत, एक मराठी बालगीत आहे, आणि आर्टिकल लेख वगैरे सुरूच असतात, ते दैनिकांमधून येतात लेख पण. असं सगळं थोडं थोडं करत राहते.
0: अरे वा. आणि आम्ही उत्सुक आहोत की कधी हे आमच्यापर्यंत पोहोचेल आणि कधी आम्ही हे वाचू. तर लवकरात लवकर तुम्ही प्रकाशित हे करणारच आहात. तर मॅडम, खरं म्हणजे जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा मनामध्ये काय भावना असते किंवा कोणती भावना आल्यावर तुम्ही लिहिता?
1: कसं असतं ना, लिहिण्याचं जेव्हा कधी आनंद होतो, कधी दुःख होतं, कधी विरह असतो, कधी प्रेम असतं, कधी साथ देणारे असतात, कधी त्रास देणारे असतात, या सगळ्या गोष्टींमधून ते शब्दात उतरत जातं. आणि कवी खरंच अतिशय भाग्यवान असतात की त्यांना त्यांचं दुःख, त्यांचं प्रेम किंवा त्यांच्या वेदना व्यक्त करण्यासाठी कुणाचाही खांदा लागत नाही किंवा कुणाचा आधार लागत नाही, कारण त्यांचे सोबतीच त्यांचे शब्द असतात. जेव्हा काळजातून ते कागदावर उमटते ना, तेव्हा त्यांचं मन आपोआप हलकं होऊन जातं.
0: बरोबर आहे. मॅडम, पाच कादंबऱ्या आता प्रकाशित होण्याच्या वाटेवर आहेत, तर काय विषय आहेत या कादंबऱ्यांचे?
1: पहिली कादंबरी जी आहे फक्त तुझ्याचसाठी, म्हणजे एक आईचा आणि मुलीचा संघर्ष आहे. एक अशिक्षित आई असते, ती नंतर फॉरेन मध्ये तिचं लग्न होऊन जाते आणि मग त्या आईला किती गोष्टींना फेस करावं लागतं. तर यावर ही फक्त तुझ्यासाठी कादंबरी आहे. आणि या सगळ्या प्रवासात तिच्या साथीला तिचा जोडीदार असतो. बऱ्याचदा काय होतं की ते एक महिलांना, आज मी सामाजिक क्षेत्रात कार्य करताना पाहते ताई, की विवाह तर होतात पण फक्त ते समाजाला दिसण्यापुरते असतात. कित्येक महिला आज विवाहित असूनही इतकं एकटेपणाचं आयुष्य जगतायत. खूप भयानक परिस्थिती आहे. नवऱ्याची साथ नसते, कित्येक नवरे व्यसनाधीन आहेत, अजून बऱ्याचशा बाहेरच्या गोष्टी असतात. अतिशय मानसिकदृष्ट्या खचलेल्या महिला आज समाजात आहेत. पण तरीही त्या, आज तुम्हाला खरं सांगू का, मी 75% कुटुंब आपल्या भारतातील कशामुळे शाबूत असतील तर ते फक्त आपण विभक्त झाल्यावर आपल्या मुलांचं काय होईल. या दृष्ट्या सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना इतकं समाजाचं भयानक वास्तव दिसतं ना ताई, फार भयानक. आणि महिला, बऱ्याचशा महिला मानसिक आजारातून जातात, बऱ्याचशा महिलांच्या मनावर परिणाम होतात. शारीरिक दृष्ट्या त्यांना वेगवेगळे आजार होतात, ते कशामुळं की मानसिक तणावामुळं, की जे जोडीदाराकडून पाहिजे ते मिळत नाही, किंवा कौटुंबिक हिंसाचार म्हणा आजही आहे. आपण 21व्या शतकात पदार्पण करतो, आपल्याला प्रगती दिसते, आपण खूप म्हणजे आता स्टँडर्ड लेवलचं आयुष्य जगतोय, पण माणसाच्या मानसिकतेमध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये अजूनही कसलीच सुधारणा नाही असं मला तरी वाटतं. अजूनही आपण पाहतो वैष्णवी हगवणे प्रकरण असेल, हुंड्यासाठी तिला मारून टाकलं अक्षरशः. एक मुलगी म्हणजे आई वडिलांचा काळजाचा तुकडा असते हो. एक आईने त्या मुलीला 9 महिने गर्भात वाढवलेलं असतं. मरणाच्या दारात जाऊन तिने त्या लेकराला जन्म दिलेला असतो. आणि जन्मानंतर त्या आईने त्या मुलीला वाढवताना तिच्यासाठी किती स्वप्न पाहिलेले असतात. अगदी हाताचा झुला आणि डोळ्यांचं निरांजन करून आई वडील त्यांच्या मुलींना सांभाळतात, त्यांच्यावर चांगले संस्कार करतात, त्यांना घडवतात, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करतात. एवढंच काय, लग्नात मुलगी तर देतात. हुंडा प्रतिबंध कायदा आहे पण तो फक्त कायद्यापुरताच मर्यादित आहे. त्याची म्हणजे त्याचं अनुकरण समाजात होत नाहीये. हे कायद्याप्रमाणे समाजाने चालायला शिकलं पाहिजे. हुंडा बंदी खरंच ना केली, म्हणजे सिरियसली केली गेली पाहिजे मला तरी वाटतं. हुंडा प्रथा ही बंदच व्हायला पाहिजे. आणि मला सांगू का, बऱ्याचदा वाटतं लोकांना की आमच्याकडे पैसे म्हणून आम्ही मोठे मोठे लग्न करतो, पण हे अतिशय चुकीचे.
0: बरोबर.
1: एक दिवसाच्या हौशेसाठी कोटीनं पैसे खर्च केले जातात आणि परत ती मुलगी सुखात राहील का नाही याची तरी गॅरंटी आहे का होताई, सांगा तुम्हीच.
0: नाही.
1: लग्न अतिशय छोट्या पद्धतीने केले गेले पाहिजेत. आणि मला वाटतं तोच पैसा तुम्ही तुमच्या मुलीच्या नाव या अकाउंटवर टाकून द्या ना, तिच्या पडत्या काळात तिला कोणाची गरज लागणार नाही. कारण कसं म्हणतात ना, अजूनही किती पण शिकलेले असू द्या, अजूनही मानसिकता आहे की मायकेसी तेरी डोली उठे तो ससुरालची तेरी अर्थी उठे.
0: बरोबर.
1: मी अतिशय छान वाक्य ऐकलेलं आहे बरं का, कुठेतरी वाचनात आलं होतं माझ्या, की चिडिया होती हे बेटिया मगर पंख नहीं होते हे बेटी ओके. चिडिया होती हे बेटिया मगर पंख नहीं होते हे बेटी ओके. मायका होता है ससुराल होता है मगर घर नहीं होते हे बेटी ओके.
0: क्या बात है.
1: माँ बाप कहते ये पराई है, ससुराल कहता है ये पराई घर से आई है. तू ही बता ए मेरे मालिक, दोनों घरों की नेम प्लेट पे नाम न हो जिनका,
2: ये बेटी या आखिर तूने किस घर के लिए हे बनाई, ये बेटी या आखिर तूने किस घर के लिए हे बनाई.
0: बरोबर आहे.
2: मुलींची अजूनही स्थिती आहे, मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, सक्षम आहेत, पण अजूनही सासरच्या जाचाला कंटाळून त्या आत्महत्या करतात किंवा सासरी हुंड्यासाठी म्हणा त्यांचं हत्या केली जाते. हे अतिशय चुकीचे. एका स्त्री आणि मला तर सगळ्यात जास्त वाटतं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची सगळ्यात मोठी शत्रू आहे. मी सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना तर आजपर्यंत जो पाहिले महिलांना जो काही त्रास झाला आहे तो घरातील सासू म्हणा ननंद म्हणा महिलांकडूनच महिलांना त्रास होतो. मला प्रत्येक सासूला हे सांगावंसं वाटतं, तुम्ही तुमच्या सुनेची सुरुवात गोड करा, ती तुमचा शेवट नक्कीच गोड करेल. कारण तुमचं तारुण्य आहे तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा वृद्धापकाळात तुमचा मुलगाही जवळ राहणार नाही आणि तुमची मुलगीही जवळ राहणार नाही, तुमच्या जवळ असेल ती तुमची सून.
0: बरोबर.
2: त्यामुळं तिला तिचा सुरुवातीचा काळ आहे तो. एखादी 20-22 वर्षाची मुलगी असते होती आणि एकदा डोक्यावर अक्षता पडल्या की ते दारावरचं माप ओलांडून घरात आली की सासूला वाटतं तिनं सगळी जबाबदारी स्वीकारावी. ती कुणाचं तरी लेकरू असते, ती कुणीतरी फुलासारखं तिला जपलेलं असतं, तळहातावरच्या पोडापेक्षाही जपलेलं असतं. मग एकदमच तिच्याकडून सगळ्या अपेक्षा करू नयेत असं मला तरी वाटतं. आणि एक आई म्हणून त्या मुलीला साथ द्यावी, कारण सुरुवात सगळ्याच नवीन गोष्टीची सुरुवात असते तिच्या आयुष्यात. अनेक असंख्य प्रश्न तिच्या मनात असतात, कित्येक वादळ तिच्या अंतकरणात असतात. मग अशा वेळेला तिला साथ असते ती तुम्हा सगळ्यांची, नवऱ्याची म्हणा, नंदेची म्हणा, दिराची म्हणा, सासू सासऱ्यांची म्हणा, तिला हवा असतो एक सॉफ्ट कॉर्नर जिथं तिला प्रेमानं गोंजारलं तर ती नक्कीच तुमच्या घराचा स्वर्ग करेल. पण तुम्ही जर तिच्यावर अन्याय अत्याचार कराल तर तुमच्या घराचा नर्क व्हायला वेळ लागत नाही ना.
0: बरोबर.
2: असे
0: आणि सासूनं पण हे लक्षात ठेवलं पाहिजे, मी कधीतरी सून होते आणि मला हे सगळं झालेलं आहे, पण सासूचं असं असं माझ्या वेळी तर जास्त त्रास होता, पण मग तुम्ही सुधरवा ना ही गोष्ट, तुम्ही चांगल्या व्हा.
2: मग तेच मला काय वाटतं की ह्यांच्या सासूने त्यांना त्रास दिला म्हणून ह्यांनी ह्यांच्या सुनेला त्रास द्यायचा. परत अशी साखळी तुम्ही वाढवण्यापेक्षा कुठेतरी थांबवा. सासू म्हणजे जेव्हा एक मुलगी आईला सोडते तेव्हा तिला सासूच्या रूपाने आई मिळते, मग तुम्ही ती भूमिका बजवा ना कशाला. तुम्ही उलट एका स्त्रीने असा विचार केला पाहिजे, मी जे भोगलं ते माझ्या सुनेच्या वाट्याला येऊ नये, मला जो त्रास झाला तो माझ्या सुनेला होऊ नये. तुम्ही प्रेम दिलं तर तुम्हाला प्रेमच मिळेल ना. आणि 4 दिवस सासूचे असतात, 4 दिवस सुनेचे असतात. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ताई नाण्याची दुसरी बाजू पण आहे बरं का. बऱ्याच ठिकाणी काय असतं, सासू चांगली असते पण सुनेला घरात कसं असतं, फक्त राजा राणीचा संसार हवा असतो, म्हणूनही संसार मोडतात, म्हणूनही घर तुटतात. त्यामुळे नातं दोन्ही बाजूने निभवलं जातं ना, टाळी एका हाताने कधीच वाजत नाही.
0: बरोबर.
2: एखाद्या घरात सून असेल चांगली तर तिचा जाच केला जातो आणि दुसरीकडे सासू चांगली असेल तर ते घर फोडलं जातं, असं होतं ताई. त्यामुळं नात्या खूप सुंदर नातं आहे सासू सुनेचं, दोघींनी पण समजून घेतलं पाहिजे एकमेकींना. त्या दोघी छान राहिल्या तर प्रत्येक घर छान होईल, आणि एक घर चांगलं झालं तर गल्ली छान होईल, गल्ली छान झाली तर गाव, आणि निश्चितच देशातली परिस्थिती नक्की बदलेल.
0: बरोबर आहे
2: असं मला तरी वाटतं. पण विचार बदलणं खरंच काळाची गरज आहे, आणि प्रत्येक नात्याला एका चांगल्या दृष्टिकोनातून बघणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येक नातं वाईट नसतं, सगळेच नाते ईश्वराने अतिशय सुंदर बनवलेले आहेत, पण ते त्या तितक्या सुंदरतेने, तितक्या अंतकरणातून, तितक्याच प्रेमाने आणि पावित्र्याने जपले गेले पाहिजेत असं मला वाटतं.
0: आणि त्यातली त्यात त्या सगळ्यामध्ये जोडणारा दुवा म्हणजे त्या स्त्रीचा जोडीदार असतो असं मला वाटतं. कारण जर जोडीदार तेवढा समंजस समजून घेणारा असेल तर सगळ्या, जरी सासू जाच करत असेल त्यांना समजून सांगितलं, समजून घेतलं तर अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात.
2: आता घर का तुटतात, बऱ्याचदा मुलं हे विसरून जातात की आई वडिलांनी आपल्याला खूप जपलेलं आहे, आपण जे घडलो ते आई वडिलांमुळे घडलो. आता आपण बघतो लग्नाच्या नंतर एका महिन्यातच विभक्त घर होतात, मग त्या आई आणि ग्रामीण भागात अजून पण सगळीकडेच म्हणा वृद्धाश्रमासारखे आश्रम कशासाठीच होत आहेत. मुलं परदेशात निघून जातात व्यवसायासाठी म्हणा, पैसे कमवण्यासाठी म्हणा. आणि वृद्धापकाळात आई वडिलांचा जीव जरी गेला तरी ते जवळ नसतात.
1: वंशाचा दिवा, वंशाचा दिवा आपण म्हणतो ताई, पण कितीही संस्कार करा पण त्या स्वतः व्यक्तीवर ते अवलंबून असतं की तिनं कसं राहायचं समाजात. आई वडील आणि कसं असतं ना, आई वडील त्यांच्या गरजा भागवण्याआधी मुलांच्या गरजा भागवतात. जेव्हा ते आई वडील होतात ना तेव्हा त्यांचं स्वतःच असं आयुष्यच राहत नाही काही, ते प्रत्येक

0: भांडं लागतं, पण त्या भांड्यांचा आवाज कुठपर्यंत जाऊ द्यायचा हे घरातल्या माणसांवर अवलंबून असतं. घर तोडण्यापेक्षा ते कशा पद्धतीने जोडलं जाईल आणि एकत्र कुटुंब कशा पद्धतीने टिकवलं जाईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे तो मुलगा तो नवरा त्यानं जर घरातल्या माणसाला आणि बायकोला व्यवस्थित हँडल केलं तर घर तुटू शकत नाही. बऱ्याचदा मी पाहते की बायकोच्या सांगण्यावरून मुलं आई वडिलांना अतिशय खालच्या भाषेत बोलतात. आज सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना मी पाहते ताई खूप भयानक परिस्थिती आहे. म्हणजे मोठा बंगला असतो पण एका कोपऱ्यात आई वडिलांना ठेवलेला असतं. ही सत्य गोष्टी ह्या काही म्हणजे फिल्म नाही किंवा स्टोरी नाही. आई वडिला इकडं आजकाल तुम्ही पाहत असताल हॉटेलमध्ये जाणं मॉलमध्ये जाणं खरेदी करणं ट्रेंड तर इतके वाढले ताई की आता स्त्रियांचं कसं झालंय एका सणाला एक साडी घातली तर परत ती साडी घालायची नाही असा ट्रेंड निघलाय. मला इतकी खंत वाटते ना आपल्या माऊली क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी जेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी त्या संघर्ष करत होत्या जातानी एक साडी घालायच्या त्यांच्या अंगावर शेण फेकलं जायचं थुंकलं जायचं त्यांना दगड मारले जायचे त्या शाळेत गेल्यावर ती साडी बदलायच्या दुसरी घालायच्या परत येताना तोच प्रकार घडायचा त्या घरी गेल्यावर ती साडी बदलायच्या तिसरी साडी घालायच्या आणि त्या साड्या धुवून वाळवायच्या आणि 3 ते 4 साड्यावर माझ्या माऊलीने एवढा संघर्ष केला आपल्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी की आपण सक्षम बनावं समाजात जे बुरसटलेले विचार आहे जी अंधश्रद्धा आहे त्याला कुठेतरी फाटा फुटावा. आणि खरंच त्या माऊलीचा संघर्ष मैत्रिणीनं तुम्ही विसरू नका हो.
1: महत्वाचं
0: केवढा संघर्ष किती आता आपल्याला सध्या जरी कुणी बोललं तरी अपमान वाटतो. तुम्ही पाहता छोट्या छोट्या मुली देखील आई रागवली म्हणून आत्महत्या करतायत. किती भयानक परिस्थिती. अहो आपल्या सावित्रीमाईचा संघर्ष तुम्ही डोळ्यासमोर ठेवा ना त्या माऊलीने तर केवढा संघर्ष केवढा अपमान सहन केला. तिच्या समोर एक ध्येय होतं की मला माझ्या मुलींना शिकवायचंय माझ्या मुलींना सक्षम बनवायचंय शिक्षणाची दारं खुली करून द्यायची हे बुरसटलेले विचार जुन्या चुल्या चाली रीती परंपरा यांना मला कुठेतरी फाटा फोडायचाय. असंच मैत्रिणीनो तुम्ही समाजात वावरत असताना आपल्या समोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत राजमाता जिजामाता आहेत पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर आहेत. किती आपल्या समोर असंख्य उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपण डोळ्यासमोर ठेवून जगलं पाहिजे. आपण कुठला ट्रेंड फॉलो करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे मैत्रिणींनो. उगीच एका न मिळणाऱ्या क्षितिजा मागे धावण्यात काहीच अर्थ नसतो.
1: आणि मॅडम एक असं पण असू शकतं की तेव्हा त्यांनी परिस्थिती पाहिली आणि असं झालं की आपल्याला सगळं मिळतंय आणि इतक्या सहजतेनं मिळतंय. आई वडील आपले सगळे इच्छा आकांक्षा पूर्ण करतात आपल्याला थोडीशी ही झळ बसू देत नाहीत म्हणून आपल्याला किंमत राहिली नाहीये कोणत्या गोष्टीची.
0: आहेच ना आता काय होतंय आई वडिलांना आई वडिलांची मानसिकता कशी झाली की जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळालंच पाहिजे.
1: बरोबर.
0: मग हे बालपणी बसूनच चालतं माहित ताई. जेव्हा मुलं लहान असत तेव्हापासून त्यांचे इतके लाड इतके हट्ट पुरवले जातात आणि हळूहळू हे मला वाटतं कुठेतरी आई वडील पण चुकतायत. कधीतरी मुलांना नाही म्हणता आलं पाहिजे. कधीतरी मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव करून दिली गेली पाहिजे. आजची पिढी तुम्ही पाहताय ना किती हट्टी किती शीघ्रकोपी संयम तर थोडा देखील नाही आजच्या पिढीमध्ये. तुम्ही पहा अगदी 10वी 11वीला मुलं जातात की त्यांना आयफोन पाहिजे असतो 1.5 लाखाचे मोबाईल फोन पाहिजे असतात. वडिलांनी नाही दिले की आत्महत्या करायची. मग ह्याची सुरुवात कुठून झाली हे कुठंतरी कमी झालं पाहिजे. आणि आई वडिलांनीच मुलांना काय द्यायचं काय नाही प्रेम असावं. आई वडिलांचं प्रत्येक आई वडिलांचं मुलावर नितांत प्रेम असतं पण प्रेम आंधळं असू नये.
1: बरोबर.
0: तुम्ही त्या प्रेमाखाली तुमच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. तुम्ही त्या प्रेमापोटी मुलांना बिघडवू नका. प्रेम असू द्या पण डोळस असू द्या.
1: बरोबर.
0: एवढंच मला सांगावं असं वाटतं. कारण आज समाजात आत्महत्येचे प्रकरण बघा प्रेम प्रकरण बघा खूप वाढले ताई खूप. आजची सिच्युएशन आजची जनरेशन तर इतकी म्हणजे त्यांना हा म्हणजे ते एकदम त्यांना आपणच असं हवेत उडवतोय.
1: हो
0: त्यांना म्हणजे जमीनच माहीत नाही ना. त्यांना जमिनीवर चालायला शिकवलं पाहिजे. त्यांना त्यांचे सुख दुःख त्यांचे वादळ झेलता आले पाहिजेत ताई. तुम्ही त्यांना इतकं प्रोटेक्ट केलंय ना की ते म्हणजे या बाहेरच्या समाजाला तोंड देऊ शकत नाहीत आजकालची मुलं मुली. त्यांच्यामधला आत्मविश्वास आई वडील कुठेतरी कमी करतायत मला असं वाटतं. देऊ नका त्यांना प्रत्येक गोष्ट. अहो 10वी 11वीच्या मुलांना कशाला पाहिजेत मोबाईल. गाड्या 10वीला गेलं की गाड्या दिल्या जातात. कशा गाड्या चालवतात किती ऍक्सिडेंट होत आहेत
1: आणि ते त्यांच्याच साठी
0: त्यांच्यासाठी. हा

0: त्यांच्या मुलाला निरोगी उदंड आयुष्य जर लाभायचं असेल तर थोडंसं मुलांना बंधनं टाकणं देखील गरजेचं आहे. आजची पिढी जी बिघडत चालली आहे कुठेतरी मला वाटतं आई वडील देखील जबाबदार आहेत. म्हणजे कुणी वाईट वाटून घेऊ नये या गोष्टीचं. कुठेतरी आई वडील म्हणून आपण कमी पडतोय मुलांकडं लहानपणीपासूनच. तुम्ही अभिमन्यू पाहिला त्यांना चक्रव्यूह रचायचं कसं आईच्या गर्भात शिकला तो. आता आपण पाहतो जर एखादी आई प्रेग्नंट असेल तर कंटिन्यू मोबाईल वर असते की नाही.
1: बरोबर.
0: टीव्ही मोबाईल बाहेर जेवायला जाणं सेलिब्रेशन्स वगैरे मग गर्भातच ते मुलं शिकतायत कुठेतरी. जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नंट असते ना तेव्हा मला तरी कळकळीनं वाटतं की तिनं जिजा मातांची पुस्तकं वाचावीत, क्रांती ज्योती सावित्री माईचा संघर्ष वाचावा, मोबाईलवर बघायला मिळतं ते त्या गोष्टी पाहाव्यात. आपली पिढी आपली मुलं चांगली कशी जन्माला येतील. जर आपणच रील्स बघण्यात चार चार तास घालत असू तर आपली मुलं देखील पुढे काय करणार, तेच करणार ना. आपण पाहतो मुलांना आजकाल मोबाईल मधलं काही शिकवावं लागत नाही, ते मनाने शिकतात. शिकवतो का आपण मुलांना? नाही शिकवत. मग तेच गर्भधारणेपासून मुलावर संस्कार केला गेला पाहिजे. आणि ही गोष्ट गांभीर्याने घेणं खरंच गरजेचं आहे.
1: मॅडम खरं म्हणजे याच सगळ्या गोष्टींवर किंवा समाज प्रबोधन करण्यावर तुम्ही कादंबऱ्या लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा पुस्तकं किंवा कविता लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तसंच तुम्ही एक व्याख्याता म्हणून पण प्रचलित आहात. तर व्याख्याता म्हणून सुरुवात कशी झाली?
0: खरं तर व्याख्यानाचा प्रवास माझा अगदी अनपेक्षितपणे सुरू झाला. साधारण 2011-12 साली निर्भय कन्या अभियान निर्भया प्रकरण झालेलं होतं तेव्हा. आणि आमचं श्री छत्रपती गजानन महाविद्यालय खर्ड्यात माझे सासरेच आहे डॉक्टर महेश गोलेकर यांचं ते कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमध्ये निर्भय कन्या अभियान राबवायचं होतं. तर मग त्यांना माहीत होतं की मी कथा लिहिते कविता लिहिते पेपरमधून वगैरे येतात ना माझ्या आर्टिकल वगैरे त्यांनी वाचलेली होते. मग त्यांनी त्यांचा मला फोन आला सविता असं असं अभियान राबवायचं तुला व्याख्यान करावं लागेल. मग आता व्याख्यान तर आपल्या काळात कुठे एवढे व्याख्यान देखील होत नव्हते ना म्हणजे आपल्या जनरेशनला आणि जास्त ऐकलेलेही नव्हते जास्त नॉलेज पण नव्हतं. मग मी साहेब म्हणतो आम्ही त्यांना म्हणलं साहेब मी कसं करणार ना मी याच्या आधी केलेलंही नाही आणि जास्त ऐकलेली पण नाहीत व्याख्यान काही नाही म्हणले निर्भय कन्याविषय तू करू शकतेस मला विश्वास आहे आणि तूच करायचेस. त्यांनी स्पष्ट सांगून दिलं आणि एवढ्या विश्वासाने जेव्हा ते मला म्हणत होते तू करू शकतेस मग मी म्हटलं ठीक आहे ना आपण करूयात प्रयत्न काय हरकत आहे. मग आता व्याख्यान तर 2 दिवसांनीच होतं. 2 दिवसात तयारी झालेली करायची होती सगळी कधी केलेलं नव्हतं. आणि लग्नानंतर कसं असतं लग्नाच्या आधी आईला म्हणतायत आई मला हे करायचं मी काही काम करणार नाही मला काही काम सांगू नकोस. पण लग्नानंतर आपल्यावर एक जबाबदारी असते आणि त्या पार पाडून आपल्या छंदांना आपल्याला वेळ द्यावा लागतो. मग सगळं काम झाल्याच्या नंतर मी पॉइंट काढू लागले निर्भय कन्या या विषयावर पॉइंट काढले जसे जमतील तसे पॉइंट काढले आणि उजेडला व्याख्यानाचा दिवस. अतिशय पहिलंच व्याख्यान होतं कधी केलेलं नव्हतं. मग थोडीशी धाकधूक होतच होती. थोडीशी भीती वाटत होती. अध्यक्षांचं वगैरे भाषण झालं सुरुवातीचे सत्कार समारंभ वगैरे झाले नंतर माझं नाव अनाऊन्स करण्यात आलं आणि निर्भय कन्या या विषयावर मुलींनी हॉलगच भरला होता. विविध मान्यवर आलेले होते आणि सुरुवात केली मी व्याख्यानाला. म्हणजे निर्भय कन्या मुलींवर आणण्यात अत्याचार का होतात मुलींनी निर्भय कशा पद्धतीने राहिलं पाहिजे स्वरक्षण कसं केलं पाहिजे आणि निर्भय कुठल्या बाबतीत झालं पाहिजे आपण या सगळ्या विषयावर मी बोलत गेले बोलता 1.5 ते 2 तास झाले. मला कळलंच नाही आणि हॉल पण इतका रमून गेला होता मुली पण इतक्या मिसळून गेल्या होत्या माझ्यामध्ये. मध्ये मी 1-2 प्रार्थना म्हणले मध्ये काही शायरी सांगितले मुलींना म्हणजे आपण घडलं कसं पाहिजे स्वरक्षण कसं केलं पाहिजे. बघता 1.5 ते 2 तास मी बोलले आणि मग नंतर साहेब मागच्या हॉलच्या मागच्या बाजूला गेले आणि मला घड्याळ दाखवलं आणि थांब म्हणले. मग मला वाटलं अरे चुकलं की काय काय की मग मी ऑटोपत घेतलं. व्याख्यान झालं व्याख्यान होता क्षणी सगळ्या मुलींनी माझ्या सोबतचा घेर घातला सगळ्यांनी. सगळ्या म्हणाल्या मॅडम तुम्ही किती छान बोलता किती छान व्याख्यान केलं आम्हाला इतकं छान वाटलं अजून पण तुम्ही बोलावं असं वाटत होतं तुमचं बोलणं संपू नये असं वाटत होतं. आणि काही जणी कॉन्टॅक्ट नंबर मागत होत्या काही जणी फोटो घेत होत्या पण माझं सगळं लक्ष साहेबांकडे लागलं होतं की ते मला थांब का म्हणाले माझं चुकलं काय नेमकं चुकलं का काय काही. मग कसं तरी मुलींना बाजूला करून मी साहेबांकडे गेले त्यांच्या कॅबिनमध्ये जाताच त्यांनी माझं इतकं कौतुक केलं. वा सविता म्हणले, अप्रतिम, एवढं सुंदर व्याख्यान केलंस तू, दोन तास बोललीस तू, आम्हाला सुद्धा जमत नाही दोन तास बोलायला. आणि असं बोलले की म्हणजे समोरचं कोणी कंटाळलं पण नाही. त्या दिवशी म्हणजे थोडा आत्मविश्वास निर्माण झाला आणि तेव्हापासून मी व्याख्यानाला सुरुवात केली.
1: कोणकोणते विषय असतात तुमच्या व्याख्यानाचे?
0: आणि व्याख्यानाचे विषय शक्यतो म्हणजे कॉलेजचे वगैरे देतात. व्याख्यानाचे विषय म्हणाल तर मी आतापर्यंत निर्भय कन्या, महिला सक्षमीकरण, महिला मेळावे वगैरे होतात ना, आता हळदी कुंकवाच्या निमित्ताने भरपूर महिला मेळावे होतात. महिला सक्षमीकरणावर बोलले जातं, युवा पिढी, बाल संस्कारांचं महत्व, स्त्रीभ्रूणहत्या म्हणजे 10 वर्षापूर्वी तर भयंकर स्त्रीभ्रूणहत्या होत होत्या. लाखोंनी जन्मायच्या आधीच कळ्या खुडल्या जात होत्या, लाखो कळ्या. त्यावेळेसच मग मी तर मी तेव्हा स्त्रीभ्रूणहत्ये जनजागृती करत होते, तेव्हा मी प्रेग्नंट होते. दुसऱ्या वेळेस मलाही बऱ्याच जणांनी सल्ले दिले, चेकअप वगैरे करा, मुलगी असेल तर हत्या करा, वंशाला दिवा पाहिजे. पण नाही, मी कारण मी स्त्रीभ्रूणहत्येविरोधी जनजागृती करत होते, त्यामुळे मी निर्णय घेतला दुसरं जे काही असेल, मुलगा असो मुलगी असेल, मी त्याचा आनंदाने स्वीकार करेल. आणि माझ्या या निर्णयामध्ये माझ्या सासू सासऱ्यांचीही मला साथ होती आणि माझ्या पतींचीही मला साथ होती. मग त्यामुळे मला दुसरी मुलगी झाली आणि तेव्हा मी तिचं नाव शुभदा ठेवलं की जरी ती दुसरी मुलगी असेल तर ती लक्ष्मीच्या पावलांनीच माझ्या घरात आली, एक माझी लक्ष्मी आणि एक माझी सरस्वती म्हणून मी त्यांना घडवते. आणि स्त्रीभ्रूणहत्येविरोधी जनजागृती आणि पित्याचं छत्र हरवतं तेव्हा एक मायमाऊली काय असते, व्यथा स्त्री मनाच्या, संघर्ष स्त्री जन्माचा, महापुरुषांचे कार्य विवेचन, सावित्रीमाई फुले, अशा अनेक विषयांवर व्याख्यान करते मी. आणि जरी तुम्हाला तुम्ही मला दुसरा कुठला विषय दिला की तुम्हाला वाटते मी या विषयावर व्याख्यान करावं मुलांसाठी, मुलींसाठी, महिलांसाठी, तर त्या विषयावर मी बोलू शकते.
1: मॅडम, तुमचं आतापर्यंत सगळ्यात आठवणीत राहणारं व्याख्यान कोणतं आहे?
0: माझं तर पहिलंच व्याख्यान खूप आठवणीत राहिलं. आणि त्यानंतर गेल्या वर्षी माझं जामखेडला एक व्याख्यान झालं होतं, हितगुज माय लेकिनशी.
1: अरे वा.
0: तर त्या व्याख्यानामध्ये पण मला मुलींचा अतिशय भरभरून प्रतिसाद मिळाला. खरं सांगू का, म्हणजे ईश्वराने मला इतकं भरभरून दिले ना, मी त्यात खरंच समाधानी आणि आनंदी आहे. कारण मी जगताना माझा असा दृष्टिकोन आहे की परिस्थितीच्या बाबतीत आपल्यापेक्षा जे कमी आहेत आपण त्यांच्याकडे बघायचं, आणि ज्ञानाच्या बाबतीत आपल्यापेक्षा जे हुशार आहेत त्यांच्याकडे बघायचं.
1: बरोबर.
0: तरच आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. कसे ना, सगळं सहज कुणालाच मिळत नाही. प्रत्येकालाच आयुष्यात काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, संघर्ष करावा लागतो, तडजोड करावी लागते. त्यामुळं माझ्या जगण्याचा हा दृष्टिकोन आहे, छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधायचा, एखादी गोष्टीला धरून दुःखी व्हायचं नाही. कसं असतं ना, प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एक वादळ दडलेलं असतं. प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी मनासारखं कधी मनाविरुद्ध घडलेलं असतं.
1: वा, क्या बात आहे. मॅडम, खरं म्हणजे जर कोणाला व्याख्याता व्हायचं असेल किंवा मुलगी असेल, मुलगा असेल, तर त्यांनी काय करायला पाहिजे, काय काय गोष्टी त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे?
0: हा, सगळ्यात महत्वाचं तर समोर उभं राहून बोलण्याचा आत्मविश्वास पाहिजे. आणि आपण कोणत्या विषयावर बोलतोय त्याचं गांभीर्य पाहिजे. नाहीतर विषय आहे युवा संस्कारांचं महत्व, आपण बोलतोय वेगळंच, मग त्याला काही अर्थ राहत नाही. आपल्याला विषय, आपण कोणत्या विषयावर बोलतोय, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव, आपले हातवारे, बोलताना इतकं म्हणजे माहिती घेऊन एवढा अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे. आणि आपला आवाज पण कुठे चढता आवाज पाहिजे, कुठे उतरता आवाज पाहिजे, आणि आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव, समोरच्याला आपण बोलताना आपलं बोलणं संपू नये असं वाटलं पाहिजे, असं व्याख्यान करावं. म्हणजे वाचन पण पाहिजे, भरपूर वाचन पाहिजे प्रत्येक, आणि चौ आणि समाजातलं पण ज्ञान पाहिजे व्याख्यान करत असताना. समाजात चालू घडामोडी काय होत आहेत त्याचं पण ज्ञान पाहिजे. ह्या सगळ्यांचे सांगड घालून फक्त पॉइंट काढून आणि विश्लेषण केलं गेलं पाहिजे.
1: मॅडम, या सगळ्या सोबतच जसं तुम्ही मगाचपासून म्हणालात की समाजसेविका म्हणून अनेक अनुभव आलेले आहेत, अनेक समाजामधल्या घटना तुम्ही पाहिलेल्या आहेत, तर समाजसेविका ही जेव्हा सुरुवात झाली ती कशी झाली?
0: खरं तर तुम्हाला सांगू का मॅडम, ग्रामीण भागात गेलं म्हणजे ग्रामीण भागात जेव्हा विवाह होऊन स्त्रिया येतात तर तेव्हा त्यांना काय वाटतं की आपण खेडेगावात आलो म्हणजे आपलं जगणं संपलं. त्या महिलांची मानसिकताच वेगळी होऊन जाते. कारण पूर्वी ग्रामीण भागात तसेच पद्धती जीवन पद्धती पण असायची. आता बराच काळ पुढे गेलाय, बराच काळ लोटलाय, आता बऱ्याचशा सुधारणा ग्रामीण भागात देखील झाल्या आहेत. तर बचत गटाच्या माध्यमातून जेव्हा मी महिलांचे ग्रुप वगैरे केले, बीसीच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणलं, तेव्हा असं लक्षात आलं की प्रत्येकीवर घरातून जाच होतोय, त्रास होतोय त्यांना, त्या मानसिकदृष्ट्या खचल्या आहेत. मग व्याख्यानाच्या माध्यमातून म्हणा किंवा कवितांच्या माध्यमातून मी त्यांच्याशी बोलू लागले. आणि मग अशा पद्धतीने महिलांना एक हक्काचं जागा मिळाली की आपण यांच्यासमोर व्यक्त होऊ शकतो की ही अशी महिला आहे, परत जाऊन आपल्या घरी ही ती गोष्ट शेअर करणार नाही. आणि खरं सांगू का, व्यक्त होणं खूप महत्वाचं असतं. आपण एखादं दुःख आतल्यात आतल्यात साठवून ठेवलं ना, तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. आणि आता महिला बघतो आपण, महिलांना खूप कमी एजमध्ये बीपीचा त्रास, शुगरचा त्रास, असंख्य आजार जडत आहेत. ते का की मानसिक जो तणाव होतोय घरातून तो त्यांना व्यक्त करायला कुठे जागाच मिळत नाही. मग ते महिला माझ्याशी बोलू लागल्या, मग त्या अनुषंगाने मी त्यांना त्यांच्यामध्ये जे काही कलागुण आहेत, आपलं घर न मोडता, आपल्या सासू सासऱ्यांची इच्छा न मोडता, नवऱ्याची इच्छा न मोडता, घरातून कशा पद्धतीने आपल्याला व्यवसाय, मी स्वतः देखील ताई मी घरातून व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला अगदी 2-3 वर्षापूर्वी पर्यंत माझं घर माळवदच होतं, जुनं मातीचं घर होतं माझं. आणि आमच्या इकडे 2 बेडरूम होत्या, त्या अशा पत्र्याच्या होत्या. तर मी अगदी व्यवसाय माझा 7-7.5 सुरुवात केली. कुटुंब मोठं होतं ताई, आणि कमवणारी जर एक व्यक्ती असेल तर मग घर संसार चालत नाही, खूप असंख्य अडचणी येतात. मग हा विचार करून मी घरातून व्यवसाय सुरू केला आणि त्याला अतिशय छान प्रतिसाद मिळाला. चाह हे तो राह हे,
1: बरोबर.
0: परिस्थिती समोर रडत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढता येईल हा विचार जर केला. आणि महिलांसमोर महिला म्हणायच्या, तुम्हीच आम्हाला एक ज्वलंत उदाहरण आहात, आम्हाला दुसरीकडे कुठं जायची गरजच नाही, आम्ही तुमच्याकडून प्रेरणा घेऊन शिकत आहोत. कारण कसं असतं ना ताई, आपण जेव्हा समाजात कार्य करतो, आपण जेव्हा दुसऱ्यांना उपदेश देतो, तेव्हा आपण देखील तितकं तत्पर असणं आणि तितकं क्रिएटिव्ह असणं, आपण देखील तितकं घडलेलं असणं खूप गरजेचं असतं.
1: बरोबर आहे. आणि ते तुम्ही करत आहात, आणि तुम्ही तर घडल्या आहात, आणि तुम्ही अनेक महिलांना घडवत आहात, रोजगार पण निर्माण करून देत आहात शिवपट्टणम ग्राम उद्योग विकास संस्थेमार्फत. तर मॅडम, ही संस्था कशाप्रकारे काम करते आणि आत्तापर्यंत यामध्ये काय काय चालू आहे?
0: ही संस्था बारामती ट्रस्टच्या विश्वस्त आदरणीय सौ सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालते, व कर्जत जामखेडचे आमदार आदरणीय रोहित दादा पवार यांच्या सहकार्यातून ही संस्था उभी राहिलेली आहे. की शिवपट्टणमध्ये खरड्यामध्ये पूर्वी हातमागाचा व्यवसाय चालायचा, मग आम्ही माझे पती विजयसिंह गोलेकर जे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांनी आईसाहेबांना म्हणजे सुनंदाताईंना सांगितलं की पूर्वी असा असा व्यवसाय इथे चालत होता हातमागावरचा, पण आता कालांतरामुळे तो लुप्त होत चाललेला आहे. मग त्याला पुनर्जीवन आपल्याला द्यायचं आहे. आणि मग आदरणीय सुनंदाताईंनी लगेच म्हणजे होकार दिला की तुम्हाला काय सुरू करायचं ते करा, माझी तुम्हाला संपूर्ण साथ असेल. आणि हा व्यवसाय महिलांसाठी आम्ही उपलब्ध करून दिला. का की ग्रामीण भागात शक्यतो शेतीच हा महिलांना पर्याय असतो, दुसरे काही म्हणजे उत्पन्नाचे साधन नसतात. एकतर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा किंवा मग शेतीमध्ये जाऊन काम करायचं. मग हा विचार करून आदरणीय सुनंदाताई यांनी महिलांना रोजगार मिळावा, महिलांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून शिवपट्टण ग्रामोद्योग विकास संस्थेची स्थापना केली. आणि आता सध्या तिथे 25 चरके आहेत, 7 हँडलूमच्या मशीन आहेत आणि 5 पेंडलूम मशीन आहेत. तर 40 महिला तिथं कार्य करतात. सकाळी 10:30 येतात, 5:30 वाजेपर्यंत काम करतात. अगदी चरख्यावर महात्मा गांधी कसे धागा तयार करायचे हातमागाचा, अगदी चरख्यावर धागा तयार केला जातो. नंतर पॉवरलूम मशीनवर ते भीम भरला जातो. नंतर तो भीम पॅन्डलूम मशीनला, हँडलूम मशीनला, हातमागाच्या मशीनला जोडला जातो. आणि एका एका धाग्यात एका एका स्त्रीचं स्वप्न म्हणजे पूर्ण होत आहे.
1: अरे वा, किती छान.
0: एक एक धागा म्हणजे एका एका स्त्रीला जगण्याची नवी ऊर्जा देत आहे. आणि तिथे ना टॉवेल तयार करतात महिला, बेडशीट तयार करतात, जॅकेटचा कपडा तयार केला जातो आणि स्टोल वगैरे तयार केले जातात, किचन नॅपकिन तयार केले जातात. अशा पद्धतीने अतिशय छान पद्धतीने ती संस्था सुरू आहे.
1: तो माल जो आहे तो कुठे कुठे जातोय?
0: आता जे भीमतडी जत्रा आदरणीय सुनंदाताई यांच्या नेतृत्वाखाली भीमतडी जत्रा भरते ना पुण्यात, तिथे आम्ही स्टॉल लावला होता. आणि होलसेलवर होलसेलर वगैरे कोणी असतील तर आम्ही त्यांना पण होलसेल रेटमध्ये टॉवेल, बेडशीट, जॅकेट, स्टोल आणि किचन नॅपकिन वगैरे पुरवतो आम्ही. तुम्हाला जरी नगरमध्ये ही मुलाखत जर कुणी ऐकत असेल आणि त्यांना जरी हातमागावरील, कारण हातमाग पूर्वीपासून आलेला एक छान म्हणजे व्यवसाय आहे. आणि हातमागावरच्या कपड्यामध्ये ना फक्त तो कपडा नसतो, त्यामध्ये एका स्त्रीने प्रेम ओतलेलं असतं, अतिशय प्रेमाने तो धागा विणलेला असतो, त्यामुळं त्याला एक वेगळीच नजाकत असते त्या धाग्यांमध्ये, त्या कपड्यामध्ये एक वेगळंच आकर्षण पण असतं आणि वापरायला पण अतिशय सॉफ्ट आहेत. टॉवेल म्हणाल तर तुम्ही टॉवेलची हातात जर क्वालिटी घेतली तर इतका सुंदर टॉवेल, इतकी क्वालिटी छान आहे, अतिशय नरम वाळ आणि हातमागावर असलेले खादीचे असल्यामुळं वाळतात पण पटकन. आपण टर्किशचा टॉवेल बघितला की नाही, इतका हेवी असतो तो, धुवायला पण जड, वाळायला पण जड. तर शिवपट्टण ग्रामोद्योग विकास संस्थेतील टॉवेल अतिशय हलके फुलके, वापरायला पण छान आणि सुकायला पण पटकन सुकतात, धुवायलाही त्रास देत नाहीत, त्यामुळे अतिशय छान दर्जाचे.
1: मॅडम, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तिथे 40 महिला आता सध्या कार्यरत आहेत, तर त्यांच्या भावना, त्यांचं काय असतात प्रक्रिया, की कसं वाटतं त्यांना?
0: खरं सांगू का, खरड्यात इतकी सुंदर नावारूपाला आलेली संस्था ही पहिलीच संस्था असेल, शिवपट्टण ग्रामोद्योग विकास संस्था. म्हणजे खरड्यात अशी कुठलीही संस्था नाही, पहिल्यांदा एक संस्था उभी राहिली आणि तिथे महिलांना काम मिळतंय, रोजगार मिळतोय आणि रोजगार पण अतिशय छान मिळतोय, त्यामुळे महिला खूप आनंदी आहेत, खूप समाधानी आहेत आणि इतक्या उत्साहाने त्या येतात, बरोबर वेळेत येतात, त्यांची कामं करतात आणि वेळेत जातात आणि पेमेंट पण त्यांना, पगार पण छान मिळतो, त्यामुळे त्यांच्यातला आत्मविश्वास वाढलेला आहे आणि विक्री पण अतिशय छान होत आहे. आमच्या प्रॉडक्ट म्हणजे जिथे जिथे आमचे प्रॉडक्ट जातात तिथे तिथे ते म्हणजे ग्राहकाच्या पसंतीस उतरत आहेत. म्हणजे इतकं क्वालिटी प्रॉडक्ट आहेत. तुम्ही देखील कधीही येऊन कुणालाही जर शिवपट्टण ग्रामोदय विकास संस्थेला भेट द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. त्यासाठी माझा नंबर देऊ का? माझा नंबर आहे 99-21-06-97-50, शिवपट्टण ग्रामोद्योग विकास संस्थाच्या अध्यक्ष.
1: मॅडम, तुम्ही तिथे अध्यक्षा म्हणून कार्यरत आहात, तर तुमची जबाबदारी काय आहे तिथे?
0: माझी जबाबदारी जास्तीत जास्त गरजू महिला, ते आदरणीय सुनंदाताईंचं एकच मत होतं की गरजू महिलांना तिथे रोजगार मिळायला पाहिजे. आणि माझी आणि माझ्या पतीची पण ही खरड्याबद्दल, खरडा माझं बीड जरी माहेर, माझी जन्मभूमी बीड आहे, माझं सासर खरडा माझी कर्मभूमी आहे, मला माझ्या गावाबद्दल अतिशय अभिमान आहे आणि त्यामुळं मला वाटायचं की आपल्या गावाचं, खरडा एक ऐतिहासिक शहर आहे, मग आपल्या गावाचं नाव साता समुद्र पार जायला पाहिजे, शिवपट्टण संस्थेचं पण नाव जायला पाहिजे. या दृष्टिकोनातून ज्या महिला निराधार आहेत, ज्या एकल महिला आहेत, ज्यांना खरोखर रोजगारांची गरज आहे, अशा महिलांना आम्ही तिथे काम देतो. आणि तरी पण एखादी ऍक्टिव्ह महिला असेल, हुशार असेल आणि त्यांना करायची गरज असेल, अशा महिलांना पण आम्ही संस्थेत काम देतो.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे हे सगळं खूप मोठा पसारा आहे तुमच्याकडे, तर आणि पण महिला जेव्हा असते ना तेव्हा तिला जे हा बाहेरचा पसारा सांभाळायचा असतो, घरातला वेगळा पसारा असतो.
0: अतिशय बरोबर.
1: कारण तुम्ही एक आई आहात, एक सून आहात, एक बायको आहात, एक मुलगी पण आहात, तर हे सगळं हा पसारा आणि हा पसारा कसा मॅनेज करता?
0: खरं सांगू का, हा पसारा काही साधा नाही. घर, संसार, सामाजिक क्षेत्र, नवऱ्याचं राजकीय क्षेत्र आणि माझं साहित्य क्षेत्र सगळं सांभाळायचं म्हणजे एक तारेवरची कसरत असते. एक स्त्री म्हणून आपलं कुटुंब पण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि कुटुंबाला वेळ देऊन मुली घडल्या पाहिजेत, मुलींना वेळ देऊन आपला नवरा देखील, एका स्त्रीवर संपूर्ण घर अवलंबून असतं, नाहीतर त्या स्त्रीनं बाहेरचे कामं करत बसायची आणि घराकडे दुर्लक्ष करायचं, मग याला काहीच अर्थ राहत नाही ताई. सगळ्यात आधी आपल्याला जर समाज घडवायचा असेल तर आपल्याला आपलं कुटुंब घडवता आलं पाहिजे. मग यासाठी वेळेचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. कुठल्या कामाला किती वेळ द्यायचा हे आपण जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपण सगळं काही करू शकतो, अशक्य काहीच नाही.
1: तर मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं,
0: मॅनेजमेंट जास्त महत्वाचं आहे. आणि खरं सांगायचं झालं तर ना, ग्रामीण भागात घर कामाला बायका लवकर मिळत नाहीत, त्यामुळं मला धुनी भांडी झाडून फरशी सगळं सगळं करून हे सगळं मॅनेज करावं लागतं. आणि पण जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी करण्याची म्हणजे प्रचंड म्हणजे इच्छाशक्ती असेल ना, जेव्हा प्रबळ इच्छाशक्ती असते तेव्हा आपण सगळं करू शकतो. पण जर तुमची इच्छाच नसेल तर तुम्ही सगळं असून पण काहीच करू शकत नाही.
1: बरोबर आहे, बरोबर. आणि तुमची इच्छा दिसतीये तुमच्या कामातून आणि फक्त एकाच कामावर तुम्ही थांबलेले नाहीये तर आवडी पण जोपासता आहात. तर मॅडम एक तर काय आलं लिखाण तुमची आवड आहे, अजून काय काय आवडी आहेत?
0: अजून मला खरं सांगू का, मला गायला आवडतं, मला माझ्या परसबागेत झाडी लावायला आवडतात. माझ्या घराच्या बाजूला अंगण आहे, तिथं मी परसबाग केलेली छोटीशी. तिथे मी मेथी कोथिंबीर पालक गवार अशा सगळ्या भाज्या लावते.
1: अरे वा.
0: आणि जेव्हा ह्या भाज्या येतात तेव्हा अतिशय छान वाटतं, ताज्या ताज्या भाज्या. आता आपण पाहतो प्रत्येक याच्यामध्ये भेसळ, जिथे जावं तिथं भेसळ आहे.
1: बरोबर.
0: असं नॅचरल काही राहिलंच नाही होत. खरं तर समाजात खूप गोष्टींवर काम करण्याची गरज आहे आणि मला तर वाटतंय सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर कुठंतरी नक्कीच बदल होऊ शकतो. कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय, आपल्या आयुष्यमानावर होतोय, असं व्हायला लागले ना. बोलायला गेलं तर खूप एक खोलवर बोलण्यासारखं, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे मी एकच सांगते की शेतीमध्ये पण आपण जर नैसर्गिक पद्धतीने शेती केली तर खूप छान येतात भाज्या वगैरे. नैसर्गिक पद्धतीने करायला पाहिजे, सेंद्रिय खतांचा वापर कमी करता. आणि शासनाने देखील शेतकऱ्याच्या शेतीला चांगला भाव दिला गेला पाहिजे. कारण आपण पाहतो आता माझं जर शॉप आहे, मी त्याला लॉक लावते त्याचं काम झालं की, पण शेतीला लॉक नसतं. ते सगळं निसर्गावर आणि देवाच्या विश्वासावर अवलंबून असतं. आणि शेतीमध्ये प्रचंड कष्ट असतात, सगळं जीवावर उदार होऊन लाखोचा पोशिंदा म्हणजे शेतकरी असतो.
1: बरोबर.
0: आणि त्याला जर योग्य भाव मिळाला त्याच्या धान्याला शेतकऱ्याच्या, तर मला वाटतं निश्चितच बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होईल. त्यामुळे मला अतिशय कळकळणी वाटतं की लाखोचा पोशिंदा जो आहे त्यांच्या आत्महत्या कमी व्हायला पाहिजेत, त्यांचे संसार सुरळीत चालायला पाहिजेत. अजूनही आपण पाहतो शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे.
1: बरोबर.
0: त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न म्हणा, त्यांचा रोजगार त्यांना एवढा मिळत नाही, असंख्य अडचणी त्यांच्या समोर आहेत. आणि त्यांचं सगळं काही निसर्गावर अवलंबून असतं. निसर्गाने साथ दिली तर धान्य भरभरून पिकतं. कधी मालाचा भाव जास्त असतो, कधी आज तुम्ही पहा सोन्याचे भाव 1.5 लाखावर गेले, पण गहू ज्वारीचे भाव अजून कुठे आहेत? आपण साधी आपण रोजच्या वापराचं जरी पाहिलं, आपण मॉलमध्ये गेलो तर एक साधा शर्ट म्हणलं तरी 1000 रुपयाचा आपण सहज घेतो.
1: बरोबर.
0: आणि तेच जर आपण एखाद्या भाजीवालीकडे भाजी घ्यायला गेलो, तिनं एखादी जोडी 10 रुपयाला सांगितली तर बायका भांडू भांडू 5 रुपयाला घेतात. ही परिस्थिती आहे, खूप कष्ट असतात तो शेतीमध्ये. त्यामुळं मला वाटतं भाज्यांचा तरी भाव करू नये महिलांनी, एका महिलेने दुसऱ्या महिलेला सहकार्य करावं. तुम्ही दानधर्म मंदिरात करू नका, तुम्ही दानधर्म कुठे कुठल्या ठिकाणी करू नका, पण समाजात वावरत असताना जिथे ज्याला गरज आहे तिथे त्याच्यासाठी उभे राहा.
1: नक्कीच मॅडम. खरं म्हणजे एवढं काही तुमच्याकडे बोलण्यासारखं आहे, किंवा जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही व्याख्यान करताना पण असं होतं की सगळ्यांना वाटतं मी बोलत राहावं, किंवा मग ते कळूनच येत नाही वेळ कसा गेला. तसं मलाही आज होतंय की अजून ऐकत राहावं, अजून प्रश्न विचारत राहावेत, पण वेळोअभावी आपण इथेच थांबूयात. पण जाता जाता आपल्या ज्या महिला आहेत, आपले जे श्रोते आहेत, त्यांना काय सांगाल?
0: आज समाजात आपण पाहतो महिला आता खरात प्रकरण असेल, महिला खूप भरकटत चालल्यात. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. महिला हा समाजाचा केंद्रबिंदू आहेत, त्यामुळं घरातून आपली पिढी घडली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं की शुभ जन्माला पाहिजेत, पण ते शेजारच्या घरा जन्माला पाहिजेत, आमच्या घरात नको. तुमच्यामध्ये एक जिजामाता दडलेली, तुमच्यामध्ये एक झाशीची राणी दडलेली, तुमच्यामध्ये एक क्रांतीज्योती सावित्रीबाई दडलेली आहे. तर महिलांनीच एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतः आदर्श बनलं पाहिजे, आपली पिढी घडवली पाहिजे, आणि एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला साथ दिली पाहिजे. आणि घर संसार हे सगळं करत असताना, घर संसार आपली जबाबदारी आहे, आपली मुलं घडवणं आपली जबाबदारी आहे, आपल्या नवऱ्याला समजून घेणं, नवऱ्याला साथ देणं, त्याच्या सुखदुःखात त्याचा आधार बनणं ही आपली गरज आहे. आणि हे सगळं करत असताना स्वतःला तू विसरू नको.
1: हे खूप महत्वाचं आहे.
0: आपल्या स्वतःचं देखील काही अस्तित्व आहे, कारण तुम्ही फक्त चूल आणि मूल एवढंच कराल तर तुम्हाला कोणी शाबासकी देणार नाही. तुमच्यातील प्रत्येक स्त्रीमध्ये एक लुप्त गुण असतो. तुम्ही काही करू शकता, परिस्थितीला दोष देऊन रडत बसण्यात काही उपयोग नाही. बऱ्याच जणी काय म्हणतात, आम्हाला हे वातावरण मिळालं नाही, ते वातावरण मिळालं नाही. नथिंग इज इम्पॉसिबल, अशक्य काहीच नाहीये. तुम्ही ठरवलं तर तुम्ही करू शकता. तुमच्यात तुम्ही जर स्वयंपाक छान बनवत असाल तर घरातून मेसचे डबे सुरू करा ना. तुम्ही जर तुम्हाला जर झाडांची आवड असेल तर घरातून झाडे लावायला सुरुवात करा, रोपं तयार करायला शिका. तुम्हाला डान्स आवडत असेल तर मुलांना डान्स शिकवा, डान्सचे क्लासेस घ्या घरातून. मी तुम्हाला सांगितलं ना, माझा बिझनेस मी 7 साड्यांपासून सुरू केला होता. आता लाखोंची उलाढाल, कोटीची उलाढाल झाली 7-8 वर्षात. काहीच अशक्य नाही. परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग काढा आणि स्वतःचं छोटस का होईना स्वतःशी छंद जोपासा, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. कारण फक्त चूल आणि मूल पाहण्यासाठी आपल्या क्रांतीज्योती सावित्रीमाईंनी आपल्याला शिक्षणाची दारं खुली करून दिली नाहीत. त्या शिक्षणाची कास धरून आकाशाला गवस निघाला.
1: येस, नक्कीच. आणि मॅडम, जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की स्वप्न पूर्ण करताना स्वतःकडे देखील लक्ष द्या, कारण हा आरोग्य असेल किंवा मग तुम्ही जसं म्हणालात की स्वतःसाठी जगा महिला, कारण काय होतं ना, आपण जेव्हा स्वतःला आनंदी ठेवतो तेव्हा आपण कुटुंबाला आनंदी ठेवू शकतो. कारण महिला काय करतात, सगळं दुसऱ्यांसाठी.
0: तुम्हाला सांगू का, महिलांची घरात इतकी चिडचिड वाढली आता सध्या. नाण्याची दुसरी बाजू एक तुम्हाला सांगायचीच राहिली की महिलांवर अत्याचार होतातच आहे, पण आता पुरुषांवर देखील अत्याचार होत आहेत. पूर्वीपासून होत आलेले आहेत पण ते उघडे झाले नाहीत. बऱ्याचशा महिलांना अगदी सहज मिळतं पण त्या लग्नानंतर इतका पुरुषांना त्रास देतात, भयंकर मानसिक त्रास देतात. कित्येक पुरुष म्हणजे हसायला येतं आपल्याला, पण जो पुरुष त्या गोष्टी फेस करतोय त्याचं त्यालाच माहिती. आणि आपल्यासाठी महिलांसाठी जे कायदे आहेत ना, त्या कायद्यांचा गैरवापर केला जातोय. ही खूप भयानक गोष्ट आहे. तुम्हाला मला आजच्या मुलींना सांगायचंय की तुमचं जर दुसऱ्यावर प्रेम असेल तर तुम्ही कुणाबरोबर लग्न करू नका. नसेल करायचं तर नाही म्हणून सांगा, पण त्याचा जीव काय घेऊ नका. कारण त्या मुलाला देखील आई वडिलांनी तळहातावरच्या पोडापेक्षा जास्त जपलेलं असतं. तुम्ही एखाद्याच्या मुलाला असं हिरावून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. आणि मला वाटतं अशा घटना जर घडत असतील समाजात तर कायद्याने देखील तात्काळ अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा जर केली, अशी शिक्षा करायला पाहिजे की परत कुणी अशी घटना असा विचार देखील मनात आणला नाही पाहिजे. मुलींना थोडं धाकात ठेवणं, थोडीशी बंधनं घालणं आणि थोडं तरी संस्कार करून तिच्यात निर्माण करणं गरजेचं आहे.
1: पण यासाठी सगळ्याच समाजातील सगळ्याच व्यक्तींनी जागा होणं गरजेचं.
0: यू कॅनॉट चेंज द वर्ल्ड, यू कॅनॉट इम्प्रूव्ह द वर्ल्ड, बट यू कॅन डू वन थिंग, यू कॅन चेंज अँड इम्प्रूव्ह युअर सेल्फ.
1: राईट.
0: तुम्ही जग बदलूही शकत नाही, तुम्ही जग सुधरूही शकत नाही, पण तुम्ही एक गोष्ट निश्चित करू शकता, तुम्ही स्वतःला बदलू शकता.
1: बरोबर.
0: तुम्ही स्वतःला सुधरू शकता. स्वतः बदला, जग निश्चितच बदलेल.
1: आणि आता खरंच सगळं बदलण्याची गरज
0: गरज आहे.
1: एका लेखिकेसोबत, कवीसोबत आणि व्याख्यातांसोबत, तिन्ही एकत्र असणाऱ्या व्यक्तिमत्वासोबत बोलून खूप छान वाटतंय. आणि खरं म्हणजे मॅडम, तुम्ही खूप दुरून आला आहात आणि खूप छान गप्पा मारल्यात, कमी वेळात एवढं सुंदर सांगितलं ना. आणखीन खूप प्रवास आहे, खूप बोलण्यासारखं आहे. नक्कीच आपण यामध्ये पुन्हा भेटूया, याचा पुढचा भाग आपण ऐकूयात आणि अशाच खूप साऱ्या गप्पा मारूयात. तुम्ही वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: निश्चितच मला देखील पुन्हा एकदा यायला नक्कीच आवडेल.
1: येस, नक्कीच.
0: आणि मला इथे इतक्या दुरून माझा तुम्ही शोध काढला. आणि खरं तर सांगू का, एखादी व्यक्ती कार्य करत असेल तर त्या व्यक्तीचा कार्य गौरव करणं तितकंही महत्वाचं असतं. तुम्ही आज माझ्या कार्याचा जो गौरव केलाय त्यासाठी खरंच अंतकरणातून आभार मानते. तुम्ही देखील अतिशय छान प्रश्न विचारले. तुमच्यासोबत बोलताना पण वेळ कसा गेला कळला नाही, मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व